गीत का गीतर रामकृत यांची शब्दरचना ऐकलीत. स्वरहोता वैभवी शेट्टी यांचा मंगलप्रभात या कार्यक्रमात आता ऐकूयात सुरेश वाडकर यांनी गायलेली ही भोपाळी. संगीतकार आहेत प्रभाकर पंडित.

श्रोते आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. यानंतर ऐकूयात रामदास कामत यांनी गायलेलं यशवंत देव यांचं संगीत. गीतरचना आहे संत गोरा कुंभार यांची.

श्रोते आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. यानंतर ऐकूयात सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं पारंपरिक रचना असलेलं हे भक्तिगीत.

श्रोते, आताच आपण सी रामचंद्र यांनी गायलेलं अण्णा जोशी यांचं गीत ऐकलं. संगीतकार होते नीलकंठ अभ्यंकर. श्रोते, आपण एकत आहात मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. यानंतर ऐकूयात अनुराधा पोडवाल यांनी गायलेली ही हिंदी भक्तिगीत रचना. गीतकार आहेत निखिल विनय आणि संगीतकार नंदू होणव.

श्रोते आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात लता मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची गीतरचना. संगीतकार मधुकर गोवेलकर.

0: ब्रजश्रुत हो या देशभक्तीपर गीत रचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आम्ही आता संपवित आहोत. मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचे बीड केंद्र आहे. श्रोते हो सकाळचे 6:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी या कार्यक्रमात सोयाबीन पीक एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयीची कल्याण शेळके यांची संकलित माहिती. सादर करते आहे योगराज बच्चे. ऐकूत कार्यक्रम कृषीवाणी.
1: राम राम शेतकरी बंधूनो. शेतकरी बंधूंनो, आज आपण सोयाबीन पिकाचं एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी जाणून घेऊ. यामध्ये जमिनीची योग्य मशागत, जमिनीची खोल नांगराट केल्यास जमिनीत राहणाऱ्या किडींची अवस्था नष्ट होतील किंवा पृष्ठभागावर येऊन भक्षक पक्षी किंवा प्रखर उन्हाने त्या मरतील. यानंतर उन्नत आणि शिफारस केलेल्याच वाणांची निवड. वाणांची निवड करताना जास्त उत्पादनासोबतच कीड आणि रोगास प्रतिकारक्षम हा गुणधर्म लक्षात घ्यावा. तसेच ज्या वाणाची शिफारस आपल्या भागासाठी करण्यात आलेली असेल तेच वाण घ्यावेत. यानंतर योग्य आणि वेळेवर पेरणी. सोयाबीनची पेरणी 15 जून ते 15 जुलैपर्यंतच करावी लागते. 15 जुलैनंतर पेरणी केल्यास किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असते. यानंतर बीज प्रक्रिया. पेरणीपूर्वी बियाण्यास शिफारस केलेल्या कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करावी. ज्या ठिकाणी खोडमाशीचा प्रादुर्भाव नियमित आणि मोठ्या प्रमाणात येतो अशा ठिकाणी पेरणीचे वेळेस थायमेथॉक्झॉम 30% FSC 10 मिली प्रति किलोग्रॅम बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी लागते. योग्य बियाण्याचा दर. शिफारस केल्याप्रमाणे हेक्टरी 65 किलोग्रॅम बियाणे वापरावे. बियाणे दाट पेरण्यात आल्यास किडीच्या वाढीस पोषक वातावरण मिळते. यानंतर संतुलित पोषण. शिफारस केल्याप्रमाणे खते द्यावीत. सोयाबीन पिकास शिफारीपेक्षा जास्त नत्राचे प्रमाण दिल्यास किडीचा प्रादुर्भाव वाढतो. यानंतर प्रादुर्भावग्रस्त पीक नष्ट करणे. खोडमाशी आणि चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावामुळे रोपांचा शेंडा, पाणी, फांद्या इत्यादी वाळतात. असे कीडग्रस्त शेंडा, पाणी, फांद्या याचा आतील भाग किडीसह नष्ट करावा. यानंतर तण नियंत्रण. तणांचा बंदोबस्त करावा. उदाहरणार्थ बावची, शेत आणि बांध स्वच्छ ठेवावी.

0: पिकाची योग्य फेरफलट करणे, सोयाबीन पिकानंतर भुईगाचे पीक घेऊ नये, घेतल्यास पाणी पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव पुढील वर्षीच्या सोयाबीनवर जास्त प्रमाणात येतो. यानंतर सापळा पीक, मुख्य पिकाभोवती एरंडी आणि सूर्यफूल या सापळा पिकांची एक ओळ लावावी. या सापळा पिकावर स्टोरोप्टेराचा प्रादुर्भाव सर्वात जास्त अगोदर येतो. या सापळा पिकावर स्पोडोप्टेरा किडीने घातलेली अंडी किंवा अंड्यातून निघालेल्या समूहातील अळ्या जाळेदार पानासह काढून नष्ट कराव्यात. यानंतर चिकट सापळे, रस शोषण करणाऱ्या किडी उदाहरणार्थ पांढरी माशी, तुडतुडे, मावा इत्यादी किडी पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतात, तर फुलकिडी निळ्या रंगाकडे आकर्षित होतात. त्यामुळे सदर रस शोषण करणाऱ्या किडीच्या व्यवस्थापनासाठी एकरी 15 पिवळे आणि 5 निळे चिकट सापळे लावावे. यानंतर पक्षी थांबे, कीड भक्षक पक्ष्यांना बसण्यासाठी सोयाबीनच्या शेतात एकरी 8 ते 10 पक्षी थांबे उभारावेत. यानंतर कामगंध सापळ्यांचा उपयोग, घाटी आळी तंबाखूवरील पाणी खाणाऱ्या आळीच्या सर्वेक्षणासाठी हेक्टरी 5 कामगंध सापळे वापरावे. यानंतर जैविक कीटकनाशकांचा उपयोग, तंबाखूवरील पाणी खाणाऱ्या आळीच्या व्यवस्थापनासाठी SLNPV 500 LE विषाणू 2 मिली प्रतिलिटर पाणी किंवा नोमुरिया रिवेई बुरशीची 4 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी प्रादुर्भाव आढळून येताच करावी. पाणी खाणाऱ्या आळ्या यामध्ये उंटाळ्या, केसाळ्या, घाट्याळे यांच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा ॲझेडिरेक्टिन 1500 PPM 25 मिली किंवा बिव्हेरिया बॅशियाना किंवा नोमुरिया रिलेई या उपयुक्त बुरशी 400 ग्रॅम किंवा बॅसिलस थुरेजेनेसिस 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
1: श्रुती आता आपण कृषी कार्यक्रमात सोयाबीन पीक एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी माहिती ऐकली. कल्याण शेळके यांचे संकलन आणि निवेदन होतं. सादर करते होते योगीराज बच्चे. याचबरोबर हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्राने प्रसारित केला. आकाशवाणीचे बीड केंद्र हे सकाळचे 6:45 होत आहेत. संक्षेपित करत आहोत आरोग्य जनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर लगेचच 6:50 परिसर हा कार्यक्रम आम्ही क्रमशः संक्षेपित करू आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग पहिला. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: नमस्कार. होमिओपॅथी ही वैद्यकीय पद्धती जनसामान्यांमध्ये अतिशय लोकप्रिय झालेली पद्धती आहे आणि हिचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी या पद्धतीचा शोध लावत असताना कोणताही आजार समूळ व कायमचा नष्ट व्हावा व तो मुळासकट जात असताना त्याचा शरीरावरती कोणताही साईड इफेक्ट होऊ नये या पद्धतीने तिचे संशोधन केले आणि डॉक्टर हॅनिमन यांच्या दूरदृष्टीचा आपल्याला सध्या प्रत्यय येत असतो की अनेकदा इतर औषध पद्धतींमुळे जे आजार दुरुस्त होत नाहीत ते होमिओपॅथीने

0: मनाचा सखोल अभ्यास करून त्याच्यावरती जेव्हा कोणताही होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिक त्याच्यावरती औषध देतो तर त्या सखोल पद्धतीमुळे तो आजार कायमचा दुरुस्त होत असतो. म्हणजे काही क्रोनिक डिसीजेसमध्ये होमिओपॅथीने अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स येत असतात आणि होमिओपॅथी जेव्हा काम करत असते तेव्हा ती रुग्णाची प्रतिकारशक्ती तिला ऊर्जा देऊन त्या प्रतिकारशक्तीच्या साह्याने कोणताही जुना आजार कायमचा मुळासकट जाण्याच्यासाठी मदत करत असते. ही होमिओपॅथीची ही जी पद्धत आहे त्या पद्धतीचं वेगळेपण असं आहे की हे करत असताना सगळ्या आजाराच्या संबंधित लक्षणांचा तसेच पेशंटच्या भावनांचा तसेच पेशंटच्या आवडी निवडी खाण्याच्या पद्धती त्याच्या एकूण वर्तणुकीचा अभ्यास करून आपण होमिओपॅथीचं औषध निवडत असतो. होमिओपॅथी जेव्हा या सगळ्या पद्धतीने काम करत असते तेव्हा ती कायमचा आजार का दुरुस्त करू शकते, कारण एकाच आजाराचे 10 पेशंट जरी असले तरी त्या सगळ्यांमध्ये एकाच गोष्टीची भिन्नता असते आणि ती भिन्नता म्हणजे त्या पेशंटचा स्वभाव. म्हणजे सांधेदुखीचे 10 पेशंट जरी आपण घेतले तरी सांधेदुखीच्या 10 पेशंट्सना वेगवेगळे औषध लागू शकेल. त्याचं कारण असं आहे की त्या प्रत्येकाचा स्वभाव हा प्रत्येकापासून वेगळा असतो. म्हणून होमिओपॅथीमध्ये मन आणि शरीर या दोघांचा संयुक्तरित्या अभ्यास करून त्या अभ्यासाच्या अंतिम निष्कर्षावरून औषध निवडण्यात येते आणि मग ते औषध रुग्णाच्या एकंदरीत प्रतिकारशक्तीला चेतना देऊन त्या प्रतिकारशक्तीच्या साह्याने त्या पेशंटच्या शरीरामध्ये असलेल्या आजारांची वेगवेगळी कारणं दुरुस्त करत करत पेशंटला संपूर्ण निरोगी करण्याचं काम करते. होमिओपॅथी ही जेंटल, परमनंट आणि रॅपिड क्युअर करणारी पद्धत आहे आणि त्या पद्धतीमुळे हजारो रुग्णांना फायदा होतच असतो. गुरुकृपा होमिओपॅथीच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आपण होमिओपॅथीच्या रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यामध्ये अनेक असाध्य आजार का दुरुस्त होऊ शकले त्याचं कारण हे आहे की आपण त्याचा सखोल अभ्यास करतो. मनाची व शरीराचा सर्व अभ्यास झाल्यानंतर जे आपण औषध निवडतो ते औषध कायमचा आजार दुरुस्त करत असते. होमिओपॅथीमध्ये व्यक्तिकेंद्रित म्हणजे व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून औषध निवडले जाते. त्याच्या वयानुसार त्याच्या आजाराच्या तीव्रतेनुसार औषधांची मात्रा ठरवली जाते आणि त्यामुळेच होमिओपॅथीच्या साह्याने कोणताही पेशंट कायमचा दुरुस्त होतो. आणि मला असं वाटतं होमिओपॅथी ही जगासाठी अतिशय मोठं वरदान ठरलेली पॅथी आहे.
1: आत्ताचा आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग पहिला ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण पर्यावरण प्रदूषण व कायदा याबद्दल माहिती घेणार आहोत. पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालची परिस्थिती. आज मानवाच्या अति हस्तक्षेपामुळे हवा, पाणी आणि जमीन यामध्ये घातक घटक मिसळत आहेत. हीच प्रक्रिया म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण होय. वाढत्या प्रदूषणामुळे आज मानवाचे आरोग्य आणि निसर्गाचे संतुलन धोक्यात आले आहे. पर्यावरण म्हणजे केवळ झाडे झुडपे नव्हे, तर आपल्या सभोवताली असलेली हवा, पाणी, जमीन आणि सर्व सजीवांचा मिळून बनलेला एक नैसर्गिक समूह म्हणजे पर्यावरण होय. या सर्व गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात. प्रदूषण म्हणजे काय? निसर्गाच्या या सुंदर चक्रात जेव्हा मानवी हस्तक्षेपामुळे दूषित किंवा विषारी घटक मिसळतात, ज्यामुळे हवा, पाणी आणि जमीन अशुद्ध बनते, तेव्हा त्याला प्रदूषण असे म्हणतात. प्रदूषण हे आजच्या काळातील एक भीषण सत्य आहे. प्रदूषणाचे प्रकार मुख्यतः प्रदूषण खालील तीन प्रकारांमध्ये विभागले जाते. हवा प्रदूषण, एअर पोल्युशन. कारखाने आणि वाहनामधून निघणारा धूर हवेत मिसळल्याने हवा दूषित होते. यामुळे श्वासाचे विकार आणि जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या गंभीर समस्या निर्माण होतात. जल प्रदूषण, वॉटर पोल्युशन. कारखान्यातील विषार

0: ती रसायने आणि मानवनिर्मित कचरा थेट नद्या व तलावांमध्ये सोडल्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही. मृदा प्रदूषण, सॉइल पॉल्युशन, शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिवापर आणि प्लास्टिकचा वाढता कचरा यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे. ध्वनी प्रदूषण, नॉईज पॉल्युशन, वाहनांचे कर्कश हॉर्न आणि लाऊडस्पीकर यामुळे ध्वनी प्रदूषण वाढते, ज्याचा मानवाच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. मानवी जीवनाचा पाया म्हणजे शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि हिरवेगार निसर्ग. परंतु आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण प्रगती तर केली आहे, पण त्याच वेळी आपण आपल्या पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसानही केले आहे. आज संपूर्ण जग हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषण यासारख्या गंभीर समस्यांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत पर्यावरण संवर्धन आणि त्यासंबंधीच्या कायद्यांची माहिती असणं आणि त्याची कडक अंमलबजावणी करणं ही काळाची गरज बनली आहे. पर्यावरणाचे महत्व आणि आजची स्थिती. पर्यावरण हे केवळ झाडे आणि प्राणी एवढ्यापुरता मर्यादित नाही. जैविक आणि अजैविक घटकापासून बनलेले आपले पर्यावरण आपल्या जगण्याचा मुख्य आधार आहे. आज आपण शहरामधून कारखाने, वाहने आणि प्लास्टिकच्या अतिवापरामुळे हवा आणि जल प्रदूषण करत आहोत. यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. जर आपण आजच पावले उचलली नाहीत तर मानवाचे अस्तित्व धोक्यात येईल. भारतीय राज्यघटना आणि पर्यावरण. आपल्या भारतीय राज्यघटनेत इंडियन कॉन्स्टिट्यूशन नागरिकांना आणि सरकारला पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी दिली आहे. राज्यघटनेच्या कलम 21 आर्टिकल 21 नुसार प्रत्येक नागरिकाला शुद्ध आणि प्रदूषण मुक्त वातावरण जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. फंडामेंटल राईट टू हेल्दी एन्व्हायरमेंट आहे. मार्गदर्शक तत्वांमधील कलम 48A आर्टिकल 48A सरकारला पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा आदेश देते. त्यासोबतच कलम 51AG अंतर्गत प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य ठरवण्यात आले आहे की त्यांनी जंगले, नद्या आणि वन्य जीवनाचे संरक्षण करावे.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, आपण ऐकता
2: FM बँकच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:55 झाली आहेत. ऐकूयात उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा, पण तत्पूर्वी एक जाहिरात संदेश.
3: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हीवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
2: श्रोत्यांनी आपण एक जाहिरात संदेश ऐकलात. यानंतर ऐकूयात उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा.

परिषदेत लगेचच नमस्कार बीड. हा कार्यक्रम आम्ही सादर करू. सादर करते योगराज बच्चे. सकाळी ठीक 7 वाजता, त्यानंतर सकाळी ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही संक्षेपित करू. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. सकाळी 7:41 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही सादर करू. सकाळी ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही क्रमशः संक्षेपित करू. सकाळी 8:40 लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही

विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण आपण ऐकाल आकाशवाणी बेगिन ग्राउंड. आम्ही ते एक सहक्षेपित करू. सकाळी ठीक 10 वाजता मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. सकाळी 10:30 पाऊल वाटा या कार्यक्रमात सेंद्रिय शेती आणि जलसंधारणाचे प्रयोग याविषयी प्रगतशील शेतकरी बाबूराव रुद्राक्ष यांची गोपाळ ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. निवेदन गोपाळ ठाकूर यांचं, सादर करते असतील योगीराज बच्चे. ऐकायला विसरू नका सकाळी 10:30 पाऊल वाटा हा कार्यक्रम. त्यानंतर सकाळी ठीक 11 वाजता गातार हे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही सादर करू. सकाळी 11:45 मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. दुपारी ठीक 12 वाजता वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी ठीक 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर सायंकाळी ठीक 5:30 युवावाणी हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. आमचे सर्व मराठी हिंदी इंग्रजी बातमीपत्र नेहमीच्या वेळी आम्ही सहक्षेपित करू. रात्री 11:10 आमची प्रसारण सभा समाप्त होईल. श्रोतो आताच आपण उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा ऐकलीत.

आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. शोधू आमच्या प्रसारण कक्षेच्या घड्याळात सकाळचे ठीक 7 वाजले. प्रसारित करत आहोत कार्यक्रम नमस्कार बीड. सादर करते योगराज बच्चे.

आकाशवाणी बीड केंद्राच्या नमस्कार बीड या विशेष कार्यक्रमात मी वैशाली राऊत आपले स्वागत करते. सुरुवात करूया ठळक घडामोडींनी. गेवराई बाजार समितीमध्ये कांद्याला उच्चांकी भाव. महावॉकेथॉन 2026 वॉक फॉर वॉटर. मांजरा प्रकल्पावर तिरंगी ध्वजाची आकर्षक विद्युत रोषणाई. परळी न्यायालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा. आता पाहूयात घडामोडी विस्तारानं. कृषी उत्पन्न बाजार समिती गेवराई येथील कांदा मार्केटमध्ये शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या कांदा लिलावात एक नंबर कांद्याला प्रति क्विंटल तब्बल 4000 रुपयांपर्यंतचा उच्चांकी दर मिळाला. कांद्याला मिळालेल्या या विक्रमी भावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी आपला कांदा इतरत्र न विकता गेवराई बाजार समितीत विक्रीसाठी आणावा असे आवाहन बाजार समितीच्या वतीने केले आहे. शुक्रवारच्या लिलावात कांद्याला किमान 2500 रुपये, कमाल 4000 रुपये तर सरासरी 3200 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. दर्जेदार कांद्याला व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी असल्याने लिलावात स्पर्धात्मक बोली लागली आणि शेतकऱ्यांना समाधानकारक बाजारभाव मिळाला. शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणबाबत 21 ऑगस्ट 2026 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर या उपक्रमाचे असून मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाची थीम सेव्ह सॉइल सेव्ह वॉटर सिक्युअर टुमारो अशी असून पाणी आडवा पाणी जिरवा जलयुक्त महाराष्ट्र घडवा हे घोषवाक्य आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात 21 ऑगस्ट रोजी कमाल 3 किलोमीटर महावॉकेथॉन चालणे आणि मृद व जलसंधारणाची शपथ घेणे असे या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त हरघर तिरंगा उपक्रमांतर्गत केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पावर रविवारी दिनांक 14

तिरंगी ध्वजाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. मांजरा प्रकल्पाचे शाखा अभियंता सूरज निकम व पाटबंधारे विभाग, लातूरचे कार्यकारी अभियंता अमरसिंह पाटील व कर्मचारी विकास ठोंबरे अतिशय सुयोग्य नियोजनातून धरणाच्या सर्व दरवाजावर केशरी, पांढरा व हिरव्या रंगाची विद्युत रोषणाईने अप्रतिम लाइटिंग करून तिरंगा ध्वजाची आरास सजवली आहे. परळी न्यायालयात भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्वक आणि देशभक्तिमय वातावरणात ध्वजारोहण समारंभाने साजरा करण्यात आला. न्यायाधीश डी वाय रायरीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास न्यायाधीश व्ही एन गायकवाड साहेब, सरकारी वकील बुके साहेब, परळी वकील संघाचे सर्व सदस्य, पोलीस कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी व नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचबरोबर नमस्कार बीड हा कार्यक्रम मी इथेच संपविते. मी वैशाली राऊत आपली रजा घेते. नमस्कार. लेखन सौजन्य अविनाश वाघिरकर, पत्रकार बीड. नमस्कार.

0: श्रोत्या आत्ताचा आपण नमस्कार बीड हा कार्यक्रम ऐकला. सादर करते होते योगीराज बच्चे. नमस्कार बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. ऐकूयात काही संदेश.
1: रसिक श्रोत्यांसाठी रसिक श्रोत्यांबरोबर FM 102.9 मेगाहर्ट्झ वर आपली आकाशवाणी बीड आकाशवाणी.
2: आणि आता मोबाईल इंटरनेट ऍप वर न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगाच्या पाठीवर कधीही कुठेही ऐकत रहा
1: आपली आकाशवाणी बीड आकाशवाणी.
3: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-295901. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-295901. तेव्हा अवश्य फोन करा. कार्यक्रम हॅलो गीतमाला. आयुष्याला सोबत करती सुख दुःखांच्या वळण वाटा. अनुभव आणि विचार घेऊन पुढच्या शोधू पाऊल वाटा. पुढच्या शोधू पाऊल वाटा. श्रोतो पाऊल वाटा आमचा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर सोमवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.
0: आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 7:07 होत आहेत. सहक्षेपित करत आहोत प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर येथून.

0: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की, BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में, 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग। सीमित अवधि का ऑफर, अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-444 पर कॉल करें। BSNL, हर परिवार का भरोसा।
1: सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी हा जीवन मंत्र जपणारे, आरोग्यवारी मोहिमेतून लाखो वारकऱ्यांना सेवा देणारे, वर्षभर रात्रंदिवस वंचितांच्या सेवेत असणारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि संकल्पनेतून राजेश पांडे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली पुण्यात कार्यरत समर्थ युवा फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष राजेश पांडे यांची समीरा गुज्जर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो ही मालिका अवश्य बघा।
2: गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं, केंद्रीय मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात आदरांजली. छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा बिडकीन ऑरिक औद्योगिक वसाहतीसाठी दुसऱ्या टप्प्यात 7,000 एकर जमिनीचं भूसंपादन. पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त महादेव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी, प्रशासनाकडून उपाययोजना. आणि भारत श्रीलंका क्रिकेट कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या 9 बाद 460 धावा. आता सविस्तर बातम्या. 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं. राजस्थानात अलवर इथं जाहीर सभेत ते काल बोलत होते. राजस्थानातल्या 17 जिल्ह्यांमधल्या 6,453 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी शहा यांच्या हस्ते झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांना किमान हमीभाव वारंवार वाढवून दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीही त्यांनी दिली. ग्रामीण अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याची दुग्ध व्यवसायाची क्षमता शहा यांनी अधोरेखित केली. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली.

जून महिन्यात झालेल्या यूजीसी नेट 2026 परीक्षेतल्या इंग्लिश, कॉमर्स आणि समाजशास्त्र या तीन विषयांची फेरपरीक्षा घेण्याचे निर्देश राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं दिले आहेत. इंग्लिश आणि कॉमर्सची फेरपरीक्षा 9 सप्टेंबरला तर समाजशास्त्राची परीक्षा 10 सप्टेंबरला होणार आहे. या फेरपरीक्षेसाठी कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही. या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विविध चुका असल्याच्या तक्रारी परीक्षा संस्थेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर यासंदर्भात समिती स्थापन करून तपासणी करण्यात आली होती. इतर 84 विषयांचा निकाल नियोजित वेळापत्रकानुसारच जाहीर होणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा बिडकीन ऑरिक औद्योगिक वसाहतीसाठी दुसऱ्या टप्प्यातली उर्वरित 8000 एकर भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. या भूसंपादनासाठी जायकवाडी

0: संपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. या भूसंपादनासाठी जायकवाडी प्रकल्पाचे उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम अन्वये नोटीस जारी केली आहे. पैठण संभाजीनगर तालुक्याच्या 6 गावांमधल्या 7438 एकर जमिनीचं भूसंपादन केलं जाणार आहे. त्यात 825 गटांचा समावेश आहे. याआधी 2012 या डीएमआयसीसाठी शेंद्रा आणि बिडकीन परिसरात 10,000 एकर जागेचं भूसंपादन करण्यात आलं होतं. परभणी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यास शासनाचं प्राधान्य असून जिल्ह्यात विविध उद्योगांच्या माध्यमातून 1,622 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक होणार असल्याची माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीनं आयोजित परभणी गुंतवणूक परिषदेत त्या काल बोलत होत्या. या परिषदेच्या माध्यमातून 162 उद्योजकांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून त्यातून 15,617 स्थानिकांसाठी रोजगार उपलब्ध होणार आहेत. येत्या दसऱ्यापर्यंत या उद्योगांच्या इमारत बांधकामाची पायाभरणी करण्यात येईल, तसंच या गुंतवणुकीतून स्थानिक उद्योजकांना चालना मिळेल असं बोर्डीकर म्हणाल्या. परभणीत महाराष्ट्रातला पहिला इंटिग्रेटेड सीबीजी क्लस्टर उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. यासोबतच परभणीत वेस्ट टू वेल्थ आधारित विविध उद्योगांना प्रोत्साहन देऊन कचऱ्याचं ऊर्जा रोजगार आणि संपत्तीत रुपांतर करण्यावर भर दिला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यातली आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असं आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलं. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महिला आरोग्य समिती, जन आरोग्य समिती आणि रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यांशी आंबेडकर यांनी ऑनलाईन पद्धतीनं जन आरोग्य संवाद साधला. राज्यात उपलब्ध झालेल्या 1,440 डॉक्टरांची येत्या काही दिवसात नियुक्ती करण्यात येणार आहे. आणखी 600 डॉक्टरांसाठी जाहिरात काढण्यात येत असून सुमारे 250 दंतचिकित्सकही लवकरच आरोग्य सेवेसाठी उपलब्ध होतील अशी माहिती आंबेडकर यांनी दिली. या ऑनलाईन संवादात स्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेऊन त्यावर तातडीनं उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: धाराशिवमध्ये काल डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसराचा 22वा वर्धापन दिन विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा झाला. उपपरिसराच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा यावेळी घेण्यात आला. यानिमित्त जीवन साधना पुरस्कार, साहित्य क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांना, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबतच कौशल्य, नैतिक मूल्य, सामाजिक जाणीव आणि रोजगाराभिमुख क्षमता आत्मसात करणं आवश्यक असल्याचं कुलगुरू चासकर यांनी सांगितलं. आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार असून विविध महादेव मंदिरांमध्ये भाविकांनी मध्यरात्रीपासून गर्दी केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ इथल्या श्री घृष्णेश्वर मंदिरात श्रावण सोमवारनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनानं उपाययोजना केल्या आहेत. आज रात्रीपर्यंत वेरूळमध्ये वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. परळी इथल्या वैद्यनाथ मंदिरात श्रावण मास उत्सव सुरू आहे. श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांच्या सुविधांसाठी देवस्थानानं आवश्यक ती तयारी केली आहे. हिंगोली जिल्ह्यात औंढा इथलं नागनाथ मंदिर आज रात्री 11 वाजेपर्यंत खुलं राहणार आहे. महापूजेनंतर पहाटे 2 वाजता मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. मंदिर परिसरात 32 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून 100 अधिक पोलीस कर्मचारी, 30 स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. मुलींच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या लेक लाडकी योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. लाभार्थी मुलींच्या पालकांना आता आपले सरकार पोर्टलद्वारे थेट ऑनलाईन अर्ज करता येणार असून अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. धाराशिव जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस सर्वे अंतर्गत 2025 मोबाईल ऍपद्वारे ग्रामीण भागात करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे पात्र कुटुंबाची यादी जाहीर करण्यात आली आहे. 13 सप्टेंबरपर्यंत आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामसभांमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या यादीचं वाचन करण्यात येणार आहे. सर्व ग्रामस्थांनी संबंधित ग्राम

0: ग्रामसभांना उपस्थित राहून पात्र लाभार्थ्यांच्या यादीची पडताळणी करावी आणि आवश्यक माहिती ग्रामपंचायतीकडे उपलब्ध करून द्यावी असं आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खासगी अनुदानित अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागानं बायोमेट्रिक उपस्थिती आणि सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केले आहेत. नियमांचं पालन न करणाऱ्या शाळांबाबत प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचं माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी सांगितलं. बीडमधल्या पिंपळगाव घाट ते पांढरेवाडी या मार्गावरील रस्ता तातडीनं तयार करून वाहतुकीसाठी खुला करावा या मागणीसाठी पिंपळगाव घाट इथं ग्रामस्थांनी शनिवारपासून बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे विद्यार्थी रुग्ण शेतकरी तसंच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असून प्रशासनानं तातडीनं दखल घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात श्रीलंकेत सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या कालच्या दुसऱ्या दिवसअखेर भारतानं 9 गडी गमावून 460 धावा केल्या आहेत. पावसाच्या व्यत्ययामुळे कालचा खेळ काहीसा उशिरा सुरू झाला. पहिल्या दिवशी 131 धावांवर नाबाद असलेल्या देवदत्त पडिक्कलनं शानदार फलंदाजी करत 167 धावांची खेळी केली. सध्या कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा नाबाद असून तिसऱ्या दिवशी भारताचा डाव पुढे नेतील. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा गरीब महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं केंद्रीय मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा बिडकीन ऑरिक औद्योगिक वसाहतीसाठी दुसऱ्या टप्प्यात 7,000 एकर जमिनीचं भूसंपादन आणि पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त महादेव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी प्रशासनाकडून उपाययोजना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतो, सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूयात काही जाहिरात संदेश.
2: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हीवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे ही सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
4: रसिक श्रोत्यांबरोबर FM बँड 102.9 MHz वर आकाशवाणी बीड केंद्र.

श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01 तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला

0: पाऊलं वाटा, पुढच्या शोधून पाऊलं वाटा। श्रोताओ पाऊल वाटा आमचा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका। दर सोमवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या भीड केंद्रावरून।
1: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्र नेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंदी गेली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
2: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय। राष्ट्रीय एकात्मता, मानवता, हाच आपला खरा धर्म।
3: भारत हमको जान से प्यारा है।
1: राष्ट्रीय एकात्मता, मानवता, हाच आपला खरा धर्म।

0: नद्या निर्झर आटल्या विहिरी, नद्या निर्झर आटल्या विहिरी, शुष्क केली सृष्टी सारी। मानवा मानवा काय तुझी करणी, नाही उरले कोठे पाणी, नाही उरले कोठे पाणी, हे आपले भविष्य तर नाही ना।
1: श्रोते, आताच आपण जाहिरात संदेश ऐकलेत। आकाशवाणीचे बीड केंद्र आहे। सकाळचे 7:25 होत आहेत। सहक्षेपित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास, आकाशवाणी मुंबई स्मिता वाहिनीवरून।

0: नमस्कार, माहिती व जनसंपर्क विभाग कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 हा राज्य शासनाने घेतलेला एक सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्याच्यामुळे आपले जे जे काही शेतकरी बांधव आहे, जो शेतकरी राजा आहे, त्याच्यावरील कर्जाचा भाग नक्कीच कमी होणार आहे. पण बघितलं की या योजनेची अंमलबजावणी किंवा त्याची पडताळणी कशी होणार आहे आणि त्याच्याविषयी सविस्तर अजून आपण पुढे जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, ही जी योजना आहे खरंच खूप चांगली, ही जी योजना आहे त्याच्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था, सहकारी पतसंस्था आणि कृषी व्यवस्थेला सुद्धा एक नवी दिशा मिळण्याचं काम मिळणार आहे. नाही काय सांगाल सर?
1: निश्चितच ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक खूप मोठ्या प्रमाणावरती चालना मिळणार आहे. जवळजवळ 40,000 कोटी रुपये ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये या शेतकरी कर्जमुक्तीच्या माध्यमातून जाणार आहेत. एवढे मोठ्या प्रमाणावरचा निधी, त्याच प्रमाणात निधी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नव्यानं पीक कर्ज म्हणून खरीप हंगामामध्ये उपलब्ध होणार आहे बँकांच्या माध्यमातून. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध झालेल्या निधीच्या माध्यमातून मला वाटतं शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने उत्पन्न शेतकरी घेऊ शकतील आणि ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीचा एक संदेश जाण्यासाठी या कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून मला वाटतं खूप हातभार लागणार आहे.
0: नक्कीच. आणि विकसित महाराष्ट्र 2027 ही जी संकल्पना आहे आपल्या शासनाची, त्याच्यासाठी सुद्धा ही योजना खूप महत्वाची ठरणार आहे. काय सांगाल सर?
1: विकसित महाराष्ट्र 2047 या संकल्पनेसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक विभागाला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी टार्गेट दिलेले आहेत, आपला प्लॅन बनवायला लावलाय आणि हा प्लॅन 2047 पुरता मर्यादित न राहता ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये, ह्या 5 वर्षामध्ये दरवर्षी तुम्ही कशा पद्धतीने अचीव करणार आहोत ह्या विकसित महाराष्ट्राचं स्वप्न, त्या दृष्टिकोनातून

0: माइलस्टोन्स देखील प्रत्येक विभागाने स्वतः ठरवून अचीव करण्यासाठी टार्गेट दिलेले आहेत. मला वाटतं की ह्या विकसित महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं पावलं उचलण्यासाठी प्रत्येक विभाग त्या त्या विभागाच्या मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि 2047 मध्ये महाराष्ट्र विकसित झाल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राचे जे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे जी वाटचाल आहे 2030 पर्यंत त्या दृष्टिकोनातून देखील या शेतकरी कर्जमुक्तीचा देखील खूप मोठ्या प्रमाणावरती हातभार लागणार आहे. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध झाल्यामुळे त्यांना एक नवी उभारी मिळणार आहे आणि संपूर्ण शेती पुन्हा एकदा पिकाखाली येणार आहे, ती पडीक राहणार नाहीत. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध झाल्यामुळे पुन्हा एकदा त्यांना देखील त्यांचा देखील आनंद द्विगुणित होणार आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक हातभार लागणार आहे.
1: नक्कीच सर, ही योजना शेतकऱ्यांमध्ये जनजागृती पोहोचण्यासाठी शासनाचे असे काही उपक्रम आहेत का की प्रत्येक आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही योजना गेलीच पाहिजे?
0: संपूर्ण योजना राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांपर्यंत जावी यासाठी आम्ही एक मीडिया प्लॅन देखील तयार केलेला आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि यांचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर आम्ही काही जिंगल्स पण केले आहेत, रेडिओ आणि टीव्हीवरती देखील याची जाहिरात जाणार आहे आणि जात असताना त्या त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील आम्ही विनंती केलेली आहे. माननीय महसूल मंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की आपण देखील प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाला बोलवावं आणि त्यांना ह्या योजनेची माहिती द्यावी जेणेकरून संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती जावी. आम्ही सहकार विभागाच्या माध्यमातून पॅम्पलेट छापलेले आहेत. हे संपूर्ण पॅम्पलेट्स प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि आमच्या जवळजवळ 22,000 प्रायमरी अॅग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी आहे. 22,000 प्रायमरी अॅग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीचे आमचे सचिव आहेत. त्या सचिवांच्या माध्यमातून देखील प्रत्येक गावागावामध्ये जाऊन या योजनेची आम्ही माहिती दिलेली आहे. जवळजवळ 800 ते 900 होर्डिंगमध्ये सर्व ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, SDO कार्यालय असेल या ठिकाणी होर्डिंग देखील आम्ही लावलेले आहेत. तर व्यापक प्रमाणावरती प्रसिद्धीचं काम चालू आहे आणि या प्रसिद्धीसाठी आम्ही प्रत्येक जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देखील याला प्रसिद्धी मिळावी म्हणून सर्व DDR कार्यालयांना देखील 5 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. अधिकचा निधीची आवश्यकता असल्यास तो देखील अधिकचा निधी सहकार विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाईल जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा माहिती पोहोचावी. त्याचबरोबर मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया यांनी देखील आम्हाला खूप जास्त सहकार्य दिलं आणि त्यांनी देखील खूप मोठ्या प्रमाणावरती दररोज अतिशय सकारात्मक बातम्या सर्व प्रिंट मीडियामध्ये येत आहेत आणि त्यामुळे देखील शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला फायदा झालेला आहे.
1: सर, खरं तर ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला? कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल.
0: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील तो मॅन्डेट या समितीचा होता आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तत्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत. या योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळचा समझोता म्हणून 1 टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरू शकतो. शेतकऱ्याकडे कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळे आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा ह्या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे, जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात, या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता, किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्यावर 1 टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाएटी

0: या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा नाही आहे. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं ऍग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे किंवा नाही, त्यांचे आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डेटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या, जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये एनपीए, जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांचे अकाउंट एनपीए झालेली आहे. एनपीए झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट एनपीए होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही. आणि ह्या एनपीए अकाउंटवरती देखील किती वर्षांचा अकाउंट एनपीए झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी, नॅशनलाइज ॲज वेल एज कमर्शियल बँकांनी, अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन्स घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेले आहे. आणि त्यामुळे ताप देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून, एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेलं आहे. 1 वर्षापेक्षा जास्त एनपीए अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे. 15% बँकेने हेअरकट घेतलेला आहे. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचा हेअरकट बँकेने सोसलेला आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत, म्हणजे 70,000 रुपये, आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 55,000 रुपये, 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून. आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये, 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं एनपीए अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयांमध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
1: नक्की सर, अतिशय छान पद्धतीने तुम्ही सांगितलं. आणि याच्यामध्ये एक खूप प्रमुख मुद्दा असा वाटतोय की शेतकऱ्यांच्या, म्हणजे आपण ज्याला बळी राजा म्हणतो किंवा शेतकरी राजा म्हणतो, त्यांनाही जे कर्जाचा जे डोंगर त्यांच्यावर असतो तो त्यांच्या थोडा भार कमी व्हावा याच्यासाठी, आणि त्याचबरोबरीने नियमित कर्ज शेतकऱ्यांनी भरत राहावं हे सुद्धा त्यांना प्रोत्साहन मिळत असेल या योजनेतून, बरोबर ना?
0: अगदी बरोबर आहे की जे शेतकरी कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत, वारंवार येणारे नैसर्गिक संकट, अवेळी येणारा पाऊस, त्यामुळे शेतीतलं उत्पन्न बरस अवेळी पावसामुळे वाया गेलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणावं तसं उत्पन्न मिळालं नाही, आणि त्यामुळे तो कर्जाच्या विळख्यात सापडलेला शेतकऱ्याला शासनाच्या माध्यमातून दिलासा देणे, आणि जे शेतकरी जवळजवळ राज्यामध्ये असे 24 लाख शेतकरी की जे रेग्युलरली कर्ज घेतात आणि रेग्युलर त्याची परतफेड करतात, त्यांचा देखील आनंद द्विगुणित व्हावा आणि त्यांना देखील प्रोत्साहन मिळावं रेग्युलर कर्ज भरण्यासाठी, त्यासाठी राज्य शासनाने त्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपये देण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आणि यासंबंधी काही तक्रारी असल्यास आपण तालुका स्तरावरती तहसीलदारांकडे आमचे असिस्टंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा स्तरावरती DDR आमचे डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार आहेत किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण तक्रार करू शकतात. किंवा याही पलीकडे जाऊन मी सांगेल की आपले सरकार सेवा पोर्टल केंद्र आहे, त्यामध्ये देखील ऑनलाईनवरतीच आम्ही आपल्याला तक्रार नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आणि या ऑनलाईन जेवढ्या काही तक्रारी असतील तर सर्व तक्रारींची शहनिशा आम्ही तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये निराकरण करू आणि संपूर्ण सर्व शेतकऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांना या संपूर्ण योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू.
1: नक्कीच सर, खरंच खूप खूप धन्यवाद. कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होणार आहे, आणि एकंदरीतच शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे. आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर, इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप

0: धन्यवाद
1: धन्यवाद.
0: आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण एक
1: एफएम प्रसारण सेवा वाहिनीचं हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो आज श्रावणी सोमवार आणि नागपंचमी आहे, तेव्हा सर्व रसिक श्रोत्यांना नागपंचमीच्या आणि पहिल्या श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. ऐकूयात कार्यक्रमात सुरुवातीस हे छानसं गीत.

श्रोते, आताच आपण रंजना जोगळकर यांच्या स्वरातील अप्पा वडावकर यांनी संगीतबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीत ऐकलं. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांचं गीत, संगीतकार श्रीधर फडके आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रुतू यानंतर कार्यक्रमात ऐकूयात एक जाहिरात संदेश.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हीवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
0: श्रोतो, आताच आपण जाहिरात संदेश ऐकलात. श्रोतो, आपण ऐकत आहात भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात एक गीत.

श्रोते, आताच आपण श्रीधर फडके आणि अनुराधा पोडवाल यांच्या युगलस्वरातील श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं वसंत सावंत यांचं गीत ऐकलं. श्रोते, आपण ऐकत आहात भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. यानंतर ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीतकार आहेत हृदयनाथ मंगेशकर.

बळजशुद्ध या गीतरचनेबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोतेहो सकाळचे 8 वाजता सहक्षेपित करत आहोत समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून. त्यानंतर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही क्रमशः सहक्षेपित करू. सुरुवातीस समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

This is an important step to give fresh engagement.

0: आकाशवाणी संगीत आणि 16 सेकंद झाले. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण होण्याची गरज. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. युजीसी नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेणार. रेल्वे स्थानकांवर शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आदेश. आणि FIH हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय संघाचा इंग्लंडशी सामना. आता सविस्तर बातम्या. भारताला 2047 पर्यंत पूर्णपणे विकसित बनवण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण होण्याची गरज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल व्यक्त केली. राजस्थानातल्या अलवर इथं राज्यातल्या 17 जिल्ह्यांमधल्या 6,453 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारनं अनेक उपक्रम सुरू केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या 12 वर्षात शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत वारंवार वाढवून दिली असल्याचं त्यांनी नमूद केलं. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्याची दुग्ध व्यवसायात प्रचंड क्षमता असून दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या प्रजातीच्या गायी म्हशी राजस्थानातल्या घराघरात उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी म्हटलं. पदवीधर विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रथम हे तत्व बाळगून आपलं ज्ञान, कौशल्य आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा राष्ट्र उभारणीसाठी वापर करावा असं आवाहन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. चेन्नईजवळच्या कट्टनकुलथूर इथं SRM या विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या 22व्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. विकसित भारत बनण्याच्या देशाच्या प्रवासात भारताच्या तरुणांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, त्यामुळे त्यांनी पदार्थांपासून दूर राहून शिस्त, ध्येयनिष्ठा आणि उत्कृष्टतेचा मार्ग निवडावा असंही ते यावेळी म्हणाले. अनेक चुका असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA या 3 विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. येत्या 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या पहिल्या सत्रात इंग्रजी विषयाची तर दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या दुसऱ्या सत्रात वाणिज्य विषयाची फेरपरीक्षा होईल तर समाजशास्त्र विषयाची फेरपरीक्षा दुसऱ्या दिवशी 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळात होईल. NTA 22 ते 30 जून या कालावधीत UGC नेटसाठी सर्व 87 विषयांची परीक्षा घेतली होती. भारताच्या वतीनं उद्या नवी दिल्लीत ब्रिक्स गटातील देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीपूर्वी आज ब्रिक्सचा पर्यावरण कार्यगट तसंच हवामान बदल आणि शाश्वत विकासासंबंधीच्या संपर्क गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. भारतानं आपल्या यावर्षीच्या ब्रिक्सच्या

अध्यक्षपदाच्या कार्यकाळासाठी ठरवलेल्या अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी पायाभरणी या मध्यवर्ती संकल्पनेअंतर्गत या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची बैठक होणार आहे. अध्यक्षपदाचा भाग म्हणून भारतानं ब्रिक्स पर्यावरण कार्यगटांतर्गत मुख्यत्वे विचार करण्यासाठी शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन, वनीकरण, वणवा व्यवस्थापन आणि आपत्तीची स्थिती हाताळण्याची सक्षमता, चक्रीय अर्थव्यवस्था आणि अनुकूलन ही चार प्राधान्य क्षेत्रं निश्चित केली आहेत असं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय कडून सांगण्यात आलं. पुण्यात आजपासून 5 दिवसांच्या 7व्या ब्रिक्स माहिती आणि दूरसंचार अर्थात आयसीटी कार्यगटाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. सक्षम भविष्यासाठी नाविन्य, सहकार्य आणि परिवर्तन या विषयसूत्रावर आधारित ही बैठक होणार आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत 2026 या वर्षासाठीचे राष्ट्रीय अनुभव पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत. याच कार्यक्रमात पेन्शन मित्र हँडबुक आणि 5व्या देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेसाठीच्या मार्गदर्शक सूचनांचंही प्रकाशन केलं जाणार असल्याचं कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयानं म्हटलं आहे. तसंच या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून बँक प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये 17 निवृत्तीवेतन वितरण करणाऱ्या बँकांनी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या योजना आणि सेवा सादर केल्या जातील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. नवी दिल्लीतील सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. राजस्थानातील चितोडगड इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांच्या हस्ते काल इंदोर इथं प्रस्तावित असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या 25 फुटी पुतळ्याची पायाभरणी करण्यात आली. रेल्वे स्थानकांवर शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत कॅगनं दिलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर वैष्णव यांनी काल दिवसभर संपूर्ण रेल्वे नेटवर्कवरील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेचा आढावा घेतला. प्रवाशांना सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध होण्यासाठी तातडीनं चुका सुधारण्याबाबतच्या उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून रेल्वे नेटवर्कवर सुमारे 20,000 ठिकाणी टाकीपासून नळापर्यंत पाणी गाळण्याची आणि त्यावर देखरेख ठेवणारी नवीन प्रणाली बसवली जाईल. पंतप्रधान गतिशक्ती उपक्रमांतर्गत विविध मंत्रालयांच्या 18 लाख कोटी रुपये अंदाजित खर्च असलेले 3 पायाभूत सुविधा प्रकल्प मंजूर करण्याची शिफारस करण्यात आली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या 198 प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे. मस्कतमधील भारतीय शाळांमध्ये शिकणाऱ्या 200 अधिक विद्यार्थ्यांनी काल सुलतान काबूज बंदरावरील INS इम्फाळ या भारतीय युद्धनौकेला भेट दिली. ओमानमधील भारतीय दूतावासानं ही माहिती दिली. तत्पूर्वी भारताच्या स्वातंत्र्यदिनी मस्कत, पोंता देलगादा आणि जिबुती यासारख्या परदेशातील विविध बंदरांवर भारतीय युद्धनौकांच्या उपस्थितीद्वारे देशाच्या सागरी सामर्थ्यांचं दर्शन घडल्याचं भारतीय नौदलानं सांगितलं. ओमानमधील भारताचे राजदूत प्रशांत पिसे यांनी या युद्धनौकेला भेट देऊन नौकेवरील नौदलाच्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या युद्धनौकेवरील कर्मचाऱ्यांनी दूतावासात आयोजित ध्वजारोहण समारंभात सहभाग घेतला. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील प्राचीन अमरनाथ मंदिरासाठीची 12 दिवसांची वार्षिक श्री बाबा बुद्ध अमरनाथ यात्रा आज सकाळी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सुरू झाली. ही यात्रा 28 ऑगस्टपर्यंत चालणार असून रक्षाबंधनादिवशी तिची सांगता होईल. प्रशासनानं राजौरी, पूंछ आणि प्रवासाच्या मार्गांवर कडेकोट बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. पश्चिम बंगालमधील भारत नेपाळ सीमेवरून बेकायदेशीररित्या सोनं आणि चांदी

घेऊन येणाऱ्या दोन नेपाळी नागरिकांना सशस्त्र सीमाबलाच्या जवानांनी काल अटक केली. सिलीगुडीजवळील पाणीटाकी इथं तैनात असलेल्या एसएसबीचं पथक न्यू मेची पुलावर नियमित तपासणी करत असताना त्यांनी नेपाळहून भारतात येणारी एक मोटार अडवली. या मोटारीतील दोन्ही व्यक्ती या सोनं आणि चांदीबाबतची कोणतीही कागदपत्रं सादर करू शकल्या नाहीत किंवा त्याबद्दल कोणतंही समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकल्या नाहीत, त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं. FIH हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धा 2026 भारतीय संघाचा सामना आज इंग्लंडशी होणार आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ ड गटात अव्वल स्थान पटकावून थेट उपांत्य फेरीत जाणार असल्यानं या सामन्याला विशेष महत्व आहे. याआधी झालेल्या सामन्यांमध्ये भारतानं वेल्स संघावर तर विजय मिळवला आहे. महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतानं बलाढ्य चीनला काल 2-2 असं बरोबरीत रोखलं. भारताकडून नवनीत कौर आणि दीपिकानं गोल केले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2047 विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण होण्याची गरज, गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. एनटीए युजीसी नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेणार. रेल्वे स्थानकांवर शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आदेश. आणि FIH हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय संघाचा इंग्लंडशी सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

एफएम प्रसारण सेवा वाहिनीचे आकाशवाणीचे बोल केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 7:40 झाली आहेत, माफ करा 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीस ऐकूयात लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं शांता शेळके यांचं लोकगीत. संगीतकार पंडित उदयनाथ मंगेशकर.

सोबत करती सुख दुःखांच्या वळण वाटा अनुभव आणि विचार घेऊन पुढच्या शोधू पाऊल वाटा पुढच्या शोधू पाऊल वाटा श्रोतो पाऊल वाटा आमचा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका दर सोमवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या भीड केंद्रावरून

0: तुमचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01 तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला
1: श्रोते आपण ऐकत आहात लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून यानंतर ऐकूयात विठ्ठल उमाप आणि सहकार्यांनी गायलेलं हे लोकगीत संगीतकार आहेत विठ्ठल उमापच

श्रोते आपण ऐकत आहात लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. यानंतर ऐकूयात उत्तरा केळकर यांच्या स्वरातील प्रभाकर पंडित यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

भद्रशत्रू गीतरश्नीबरोबरच आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजतायत सहक्षेपित करत आहोत विविध भारतीय राष्ट्रीय सेवेचं प्रसारण आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सकाळी ठीक 9 ते 10 वाजेपर्यंत.

एफएम बँडच्या 102.9 हर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते हो सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीस ऐकूयात बंध प्रेमाचे. या चित्रपटातील सुरेश वाडकर यांनी गायलेलं, अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं, प्रवीण दवणे यांचं गीत.

0: वर्क फ्रॉम होम,
1: हाई सैलरी, बस इतना क्लिक पर थे। अरे वाह,
2: अनोखे लिंक्स वर क्लिक करू नका। आरबीआई सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा।
4: आयुष्याला सोबत करते सुख दुःखांच्या वळण वाटा, अनुभव आणि विचार घेऊन पुढच्या शोधू पाऊल वाटा, पुढच्या शोधू पाऊल वाटा। श्रोतो पाऊल वाटा आमचा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका। दर सोमवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून।
5: श्रोतो यानंतर ऐकूयात मितवा या चित्रपटासाठी निलेश मोहारीर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत। स्वर आहे स्वप्नील बांदोडकर आणि जान्हवी प्रभू अरोरा यांचा, तर शब्दरचना ही अश्विनी शिंदे यांची। ऐकूयात मितवा या चित्रपटातील हे गीत।

0: श्रोते आपण कधी आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. यानंतर ऐकूयात काही जाहिरात संदेश.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पूना गार्गी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पूना गार्गी आणि सन्स, सुभाष रोड, बीड.
3: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 024-42-29-59-01. तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला.

श्रोतेहो ऐकूया आता देवूया चित्रपटासाठी बेला शिंदे आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं अनंत खेडकर यांची गीतरचना. संगीतकार आहेत अशोक पत्की.

0: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या भीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01
1: श्रोते आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात टाइमपास या चित्रपटासाठी बेला शिंदे यांनी गायलेले हे गीत शब्दरचना हे चिनार आणि महेश यांची तर माफ करा शब्दरचना हे गुरु ठाकूर यांची तर संगीतकार आहेत चिनार आणि महेश ऐकूयात टाइमपास या चित्रपटातील हे गीत

0: बर्थशोधिवा गीत रोशनीबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत. प्रसारित करत आहोत पाऊलवाटा या कार्यक्रमात सेंद्रिय शेती आणि जलसंधारणाचे प्रयोग याविषयी प्रगतशील शेतकरी बाबूराव रुद्राक्ष यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती सहाय्य रणजित बागलाने यांचं, निवेदन गोपाल ठाकूर यांचं, तर सादर करते आहेत योगीराज बच्चे. ऐकूयात कार्यक्रम पाऊलवाटा.
1: श्रोते नमस्कार. पाऊलवाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात मी रणजित बागलाने आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो.

0: श्रोते हो, आज पाऊल वाटा या कार्यक्रमात सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय शेतीचे यशस्वी प्रयोग करणारे एक प्रगतिशील शेतकरी श्री बाबूराव रुद्राक्ष मुकाम डिघोळ आंबा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूयात.
1: श्रोते नमस्कार. आजच्या पाऊलवाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तिमत्वांना बोलत असतो. आज आपल्या पाऊलवाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमामध्ये बाबूराव रुद्राक्ष मुक्काम पोस्ट डिघोळांबा तालुका अंबाजोगाई येथील प्रगतशील शेतकरी आणि सेंद्रिय शेतीचे उपासक ज्यांनी सेंद्रिय शेती कसलेली आहे आणि सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करा, चला सेंद्रिय शेतीची वाटचाल कास धरूया अशा पद्धतीनं त्यांनी आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय शेती, ऑर्गॅनिक शेती, पारंपरिक वेगवेगळे शेती, जलसंधारणाचे प्रयोग केले अशा व्यक्तिमत्वाशी आज आपण बोलणार आहोत. सर, आपला परिचय सांगा थोडक्यात.
2: मी बाबूराव रुद्राक्ष, डिघोळांबा. माझा जन्म डिघोळांब्याचाच.
1: बरं.
2: वडील शेती करत होते.
1: बरं बरं.
2: त्याच्यामुळे 10वीपर्यंत शिक्षण माझं जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं डिघोळांब्याच्या. त्याच्यामुळे शेतीशी अगदी म्हणजे पूर्णपणे लहानपणापासून संपर्कात राहिलो.
1: अच्छा.
2: त्याच्यानंतर मग बीएससी अग्रिकल्चर परभणीला कृषी विद्यापीठामध्ये पूर्ण केली डिग्री.
1: बरोबर. आपला जन्म कुठे झाला?
2: जन्म 1959.
1: अच्छा. मग तिथून पुढचं शिक्षण वगैरे?
2: पुढचं शिक्षण अंबाजोगाईला योगेश्वरी कॉलेजला 11वी 12वी सायन्स केलं.
1: अच्छा.
2: नंतर परभणी कृषी विद्यापीठामध्ये बीएससी अग्री.
1: बरोबर.
2: त्याच्यानंतर मग महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्यामध्ये 24 वर्ष सेवा केली.
1: बर.
2: कृषी अधिकारी म्हणून.
1: बर.
2: त्यावेळेस नोकरीमध्ये लक्षात यायचं की शेतकरी म्हणजे भरमसाठ खर्च चालू आहे, उत्पादन कमी व्हायलंय. मग
1: हे
2: डोक्यामध्ये चक्करच त्यावेळेस पासून की हे काय करता येईल काय याच्यावर. असं सांगून तर कुणी ऐकत नव्हतं. शेतकरी सांगून ऐकायचे नाही किंवा मनानं सांगता यायचं नाही. काही वरिष्ठ जे सांगतील त्याच्याप्रमाणे चालायचं सगळं कृषी खात्याचं काम. मग 2010 मी रिटायरमेंट घेतली सरळ कृषी खात्यातून 24 वर्ष पूर्ण करून. त्याच्या अगोदर माझी मिसेस शेती करत
1: होती.
2: सेवानिवृत्ती.
1: बर.
2: मग त्यावेळेस माझी मिसेस शेती करत होती.
1: बर. तुम्हाला स्वच्छ सेवानिवृत्ती घ्यावी असं का वाटलं?
2: आवड शेती करण्याची फक्त, दुसरं कारण काही नाही.
1: तुम्ही तर कृषी अधिकारी म्हणून काम करत होतच ना.
2: हो ना. पण ते जे काही मनात जे येईल काही जे करायला पाहिजे होतं ते करता येत नव्हतं.
1: ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने
2: करता येत नव्हतं. म्हणजे जे शासनाचे नियम आहेत वगैरे त्याच्या बाहेर जाऊन मला काही करता येत नव्हतं.
1: बर.
2: त्याच्यामुळे मग आणि गरज संपली म्हणून शिक्षण झालं आणि थोडीफार पेन्शन मिळालं म्हणलं त्याच्यावर आपल्या शेतीमध्ये जे काही मनामध्ये दबून राहिलेलं होतं शेती करावी
1: हे
2: नंतर मग मी सुरू केलं. नंतर मग त्याच्या अगोदर मिसेस शेती करत होती माझी.
1: बरोबर.
2: मग तिला मी काय करायचे आमची जे डोसेस होते कृषी खात्याचे खताचे वगैरे त्याच्याप्रमाणे कॅल्क्युलेट करून आमची 15-16 एकर जमीन.
1: बर.
2: मग तेवढी किती खत लागत आहे ते एकदाच 100 पोते 150 पोते खत आणून द्यायचा.
1: अच्छा.
2: मग हे जवळपास 4-5 वर्ष चाललं.
1: अच्छा.
2: त्यामुळे मग मिसेस म्हणले की हे खर्च खूप वाढायला आहे आपला, उत्पादन कमी आहे, उत्पन्न कमी व्हायलंय, उत्पादन जरी निघालं तरी पैसे नगदी स्वरूपात जी यायला पाहिजे ते कमी यायला लागलेत.
1: अच्छा.
2: मग काय करायचं ह्याच्यावर. मग आम्ही मग खताचं कमी केलं थोडस.
1: बर.
2: कमी केल्यानंतर उत्पादन कमी यायला सुरू झालं. पहिले 3-4 वर्ष उत्पादन कमी.

0: आलं. पण नंतर मग दुसऱ्या प्रॅक्टिसेस अवलंबले आम्ही की उताराला आडवी पेरणी करणं किंवा सेंद्रिय खताच्या ऐवजी मग बरूद ह्यांच्या हे गाडणं शेतामध्ये किंवा जनावर सांभाळी मग गाई सांभाळल्या काही त्याचं शेणखत गोमूत्र हे म्हणजे कारण एक चार पाच वर्षानंतर जमीन लेवलला आली पूर्ण म्हणजे आता जी शेजारी पाजारी खत घालून जे उत्पादन काढतात त्याच्यापेक्षा जास्त निघते सध्या.
1: बरोबर. तर तुम्ही आता म्हणजे बीएससी अग्री करावी अशी तुमच्या घरी सिटी होती त्यामुळे तुम्हाला बीएससी अग्री करावी.
0: बिलकुल अगदी. वडील शेतात काम करायचे पूर्ण शेतीशी संबंधितच म्हणजे जन्मच शेतीमध्ये झाल्यासारखा म्हणायचं आमचा.
1: अच्छा. मग तुम्ही बीएससी अग्री होऊन कृषी अधिकारी म्हणून शासनाच्या सेवेमध्ये रुजू कधी झालात?
0: मी 1986 ला कोकण विभागामध्ये रुजू झालो.
1: बरोबर. मग तिथून पुढे मग बीड कडे?
0: मग बीडला माझी बदली झाली 10 वर्षानंतर.
1: अच्छा.
0: बीड मग अंबाजोगाईला बदली झाली.
1: अच्छा.
0: मग तिथं गावाच्या जवळपासच होतो मी घरी राहूनच मग नोकरीच पूर्ण जाणं येणं करायचं तिथूनच डिवळा देऊन केजला बदली होती बरेच दिवस.
1: बरोबर. लग्न वगैरे पुढे?
0: लग्न 86 झालं माझं लग्न नोकरी मिळाल्यानंतर.
1: बरोबर. अच्छा. आणि मग आता एक तुम्ही कृषी सेवा स्वेच्छा सेवानिवृत्त कृषी अधिकारी म्हणून कृषीच्या संदर्भातून एक प्रश्न विचारतो की पावसाळा आहे पावसाळ्याचं वातावरण आहे किंवा पावसाळ्याचा ऋतू आहे तरी बीड जिल्हा कोरडवाहू आहे आणि शेतीमध्ये पारंपरिक ज्ञानाच्या जोरावर समृद्धी आणणाऱ्या एक प्रगतशील शेतकरी म्हणून तुम्हाला या शेतीमध्ये अधिकाधिक जलसंधारणाचं काम कसं करता येईल याबद्दल काय सांगते?
0: नाही याच्यात कसं आहे आता उशीर झाला याच्यात काही शेतामध्ये आपण कल्टिवेशन करतो हे उन्हाळ्यात तयारी अगोदरपासून पाहिजे. आता शेंड्यावरच्या आणून उपयोग नाही काय. आता पाऊस कुठं म्हणजे सगळं कोरडं आहे पूर्ण बीड जिल्हा.
1: बरोबर.
0: विहीर बोर वगैरे सगळं पाणी संपलेलं आहे.
1: एकूणच बीड जिल्हा तसा कोरडवाहू प्रदेश आहे दुष्काळी प्रदेश आहे. तर हा प्रदेश एरवी सुद्धा किंवा जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त पाणी असतं किंवा जलसंधारणाची कामं तिथं जास्त आहेत किंवा तिकडे पाऊस जास्त पडतो आपण नेहमी असं म्हणतो तसं आपल्या मराठवाड्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पाऊस पडावा किंवा जलसंधारणाची कामं जास्त व्हावं पाण्याचं संचयन जास्त व्हावं याबद्दल एक प्रगतशील शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं?
0: हो ह्या तर पुढच्या गोष्टी राहिल्या पाणी अडवणं जिरवणं वगैरे. शेतकरी स्वतः उताराला आडवी पेरणी करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे बारीक सारी गोष्टी येतात.
1: अच्छा.
0: आता आमच्याकडे कोळपणी म्हणतात कोळपणी कुठं डुबणी म्हणतात.
1: बरोबर.
0: मग ते कोळपणी माती लावणे चरीमध्ये किंवा काही ठिकाणी मध्यातच कोळप उचलले म्हणजे मातीचे बांध घातल्यासारखं होतात पाणी जागेवर आटतं ते.
1: अच्छा.
0: हे बाकीचं तर आपल्या हातात नाही काय हे शेतकरी हातात आहे यांच्या स्वतःच्या ते करू शकतात ते.
1: अच्छा.
0: आता ह्या वर्षी पाऊस कमी म्हणून हवामान खातं अगोदरपासून सांगतंय मग काही असं कमी कालावधीचे पिकं घेणं किंवा पाणी कमी लागावं पिकाला कुठल्या पिकाला कमी पाणी लागतंय मग आपल्याकडे काय झालंय पूर्ण पॅटर्न बदलून गेला शेतीचा.
1: अच्छा.
0: की पूर्वी जे पिकं होते ते सगळे बुडाले पिकं आता.
1: बरोबर. पारंपरिक पिकं
0: पूर्ण बुडाली त्याची जागा सोयाबीननं घेतली.
1: अच्छा.
0: चुकायला तिथंच सगळं. आता जुनी पिकं आपले आहेत तीळ आहे बाजरी आहे किंवा हुलगं म्हणतात आपल्याकडे आमच्याकडं किंवा मुगी हे जे पिकं आहेत हे कमी पावसावर येणारे पिकं आहेत पूर्वीपासून शेतकरी स्वतः घेत होता.
1: अच्छा.
0: पण ह्याच्यात अडचण काय होईल आता मजुरीवर जास्त पैसे चालले ह्याच्यामध्ये.
1: बरोबर.
0: ह्याची आता समजा पिवळी ज्वारी पेरली त्याची काढणी खोडणी ह्याच्यातच चौथा हिस्सा उत्पादन चाललं त्याच्यामुळे शेतकरी थोडासा परावर्तित झाला त्याच्यापासून.
1: बरोबर.
0: आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे जनावर पाळायला पाहिजेत.
1: पशुधन पाहिजे.
0: पशुधन नसल्यामुळे सगळं शेतीचा कणा मोडकळीस आलाय पूर्ण.
1: अगदी.
0: आणि ते पशुधन सांभाळणं पण अवघड झालं शेतकऱ्यांना नाव ठेवण्यात अर्थ नाही.
1: अगदी.
0: कारण ते समजा दोन एक बैल जोडीचं सांभाळायचे असेल तर कमीत कमी 1500 कडबा लागतो वर्षाचा. मग ते 1500 कडब्यासाठी 3-4 एकर ज्वारीचं खरीपाला काहीतरी पीक घ्यावं लागतं. मग ते शेतकऱ्याला परवडत नाही ते. मग त्याच्यात मजूर जर लावायचा म्हणलं खोडणी काढणीला मग ते त्याच्यामध्ये किती रोजगार किती मागतात त्याला काही मर्यादा नाही काही. पण त्यांची चूक नाही त्याच्यामध्ये काही काम कष्टाचं आहे. मग हे काम आता सध्या शेतकरी कमी झालाय स्वतः करणारा शेतकरी कमी झालाय. सगळे बांधावरचे शेतकरी जास्त वाढलेत.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळे अडचणी यायला लागल्या सगळ्या.
1: बांधावरचं उतरून शेतामध्ये काम करण्यासाठी शेतकरी बांधवांसाठी काय करायला पाहिजे?
0: नाही त्याच्यात मग इच्छाशक्तीच पाहिजे स्वतःची पहिल्यापासूनच काम करायची सवय पाहिजे इच्छा पाहिजे.
1: बरोबर. आणि हवामानामध्ये बदल जरी होत असेल तरी स्वतः शेतीमध्ये उतरून झुकून काम करणं आणि मुलांनी स्वतः शेतीकडे वळण्यासाठी काय करायला पाहिजे?
0: सध्या उत्पादन खर्च कमी करायला पाहिजे दुसरं काही इलाज नाही त्याला.
1: अच्छा.
0: आणि उत्पादन खर्च कमी करायचा म्हणजे मग श्रम वाढतात शेतीमध्ये.
1: बरोबर.
0: कारण आता आमचा शेजारी आला एक माझ्याकडे काल परवा आम्ही ते खुरपायला बाया लावल्या सध्या 2-3 बाया आहेत. तर तो म्हणला तुम्ही काय येड्यासारखं खुरपाय लागला म्हणे मी 3 पुड्या आणल्या सगळं 3-4 एकर ह्याकडे त्याकडे फवरून टाकलं एक कण नाही म्हणे शेतामध्ये कणाचा. आता त्याला काय बोलावं हेच कळणार मला काय सांगावं काय त्याला तू तुझं बरोबर आहे म्हणलं बाया मिळत नाही

0: पैसे भरपूर लागायले. मग म्हणलं बायाली मजुरी मिळाली पाहिजे म्हणलं, त्याच्यामुळे म्हणलं बायाकडून करून घेतो आम्ही.
1: बरोबर.
0: म्हणजे हे आता सुरू झालंय. आता काय झालंय, उत्पादन खर्च एवढा भरमसाट वाढलाय. ट्रॅक्टर आला उन्हाळ्यामध्ये, बैल संपले. बरं, बैल सांभाळावं नव्हतं, ते सांभाळणं अवघड आहे शेतकऱ्याला. मग ट्रॅक्टरचा खर्च वाढला, बियाणं विकत घ्यायचं दरवर्षी. बरं, शेतकऱ्यांना किती वाढून सांगितलं की सरळ वाहन आहेत हे, नवीन दरवर्षी बॅग घ्यायची गरज नाही.
1: गरज नाही.
0: जे संकरित वाहन असतं ते ठीक आहे विकत घेणं, पण जे सरळ वाहन आहे ते बियाणं घरच्या घरी ठेवणे.
1: बरोबर.
0: किंवा खताचा जो रासायनिक खताचा भरमसाट वापर सुरू आहे तो बर 100% जरी नाही बंद केला तर कमी करावा थोडाफार.
1: अगदी.
0: ते त्यांचं म्हणणं येतं की उत्पादन कमी निघत आहे. आता काय म्हणजे बोलायचं काय त्यांना, कमी कमी भरपूर काढून तरी कुठे आहेत तुम्ही?
1: बरोबर.
0: भरपूर उत्पादन काढूनही तुम्ही अगदी म्हणजे परेशानच आहेत ना सध्या.
1: बरोबर. मग आता सध्या आपल्या शेतामध्ये पाण्यासाठी पाण्याचं नियोजन कसं काय?
0: पाण्याचं काही नाही, पावसावरच आहे. आमची कोरडवाहू शेती आहे पूर्ण.
1: बर.
0: विहीर आहे, ती सीझनल पाणी असतं विहिरीला.
1: बर.
0: पाणी जर विहिरीचं वाढलं तर मग रब्बीचे पिकं गहू ज्वारी थोड्याफार प्रमाणात घेतो आम्ही.
1: अच्छा. पण हे कोरडवाहू शेती असताना सुद्धा आपण सेंद्रिय शेतीकडे वळला, तर त्याच्या पाठीमागची काय उद्देश काय, हेतू काय?
0: उद्देश वगैरे काही नाही. आता मी नोकरीत असताना आमची मिसेस बघायची शेती. तुम्हालाच सांगितलं की खताचा खर्च एवढा भरमसाट. मिसेस म्हणले ही काही परवडत नाही आपल्याला.
1: बरोबर.
0: शेती करायची कशाला, चार पैसे मिळत नाही तर काय उपयोग करू. मग त्यावेळेस आमची सासरे सेंद्रिय शेती करत होते.
1: बरं. काय नाव?
0: डॉक्टर महादेव पाचेगावकर.
1: बर बर. सेंद्रिय शेती करत,
0: सेंद्रिय शेती करत होते त्यावेळेस, म्हणजे 1994-95 चा काळ.
1: बर.
0: मग ते आम्ही त्यांना नाव ठेवत होतो की काय उत्पादन निघत नाही काय नाही. पण त्याच्यावेळेस अनुभव यायला सुरू झाला, मग त्यांचं अनुकरण केलं आम्ही थोडंफार.
1: अच्छा.
0: मग त्यावेळेस पासून मग अगोदर खत बंद म्हणलं.
1: बर.
0: मग ते 2-3 वर्ष उत्पादन कमी मिळालं.
1: अच्छा.
0: मग घरीच गांडूळ खत तयार करायला सुरू केलं. नंतर म्हणजे फवारण्या गोमूत्राच्या करतो आम्ही.
1: बर.
0: नंतर मग वेस्ट डिकम्पोजर, कृषी विज्ञान केंद्राची खूप मदत झाली आम्हाला. डिवळ आंब्याचं कृषी विज्ञान केंद्र आहे, त्यांचं मार्गदर्शन घेतलं बरंच.
1: बर.
0: मग आता सोयाबीनवर फवारणी आम्ही हे गोमूत्र किंवा डिकम्पोजर याच्या आलटून पालटून फवारणी करतो दोन.
1: अच्छा.
0: पण त्याचा फायदाही एक होतो की ते कीड मरत नाही त्यांना गोमूत्रानं.
1: बर.
0: पण ते एक रिपलंट पण काम करते. पतंग ज्यावेळेस अंडी घालायला येणार शेतामध्ये, तर ते अमावस्या पौर्णिमा वगैरे त्या पिरियड मध्ये ते ऑब्झर्वेशन पाहिजे शेतामध्ये की पतंग अंडी कधी घालतो. शेतकऱ्यांना कळत आहे बारकाईने बघितलं तर.
1: बरोबर.
0: मग त्या पिरियड मध्ये जर ही फवारणी केलेली असेल गोमूत्राची तर वासानं पतंग तो शेजाऱ्याच्या शेतात पळून जातो. तो अंडीच घालत नाही शेतामध्ये तो.
1: बरोबर.
0: मग आता अंडी जर नाही घातली तर पुढचं जे लाईफ सायकल आहे अळीचं ते शेतामध्ये होत नाही तयार.
1: अगदी. पण एकूणच तुमच्याकडे शेतीची परंपरा आहे, शेती तुम्ही खूप पारंपरिक तुमच्या घरी पूर्वीपासून शेती करतायत, तर सेंद्रिय शेती ही माणसाला कशी वरदान आहे याबद्दल काय सांगते?
0: एकतर सकस अन्न मिळते सगळ्यात महत्वाचं. म्हणजे आता बघा 1972 अगोदर ज्यावेळी ही पहिली हरित क्रांती आली त्याच्या अगोदर सेंद्रिय कर्ब जमिनीचा 3% जास्त होता.
1: बर.
0: आज तो 0.3% पण नाही.
1: अच्छा.
0: म्हणजे एवढी अधोगती झाली शेताची.
1: बर.
0: मग ह्याला कारणीभूत आता हे रासायनिक खत, औषधं, संकरित बियाणं हे सगळं ह्याला कारणीभूत आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे असं म्हणतात की जर हे आलं नसतं तर मग उपासमार झाली असती काय, म्हणजे असं भरपेट खाऊन तरी काय उपयोग आहे त्याचा? कमी खाल्लं असतं सकस अन्न तरी. त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की सकस अन्न शरीराला मिळतं माणसाच्या, उत्पादन खर्च कमी शेतीचा.
1: अगदी.
0: पण शेतकरी वर्गाना बाकीचे जाऊ द्या, देशाचा विचार करणं किंवा लोकांचा विचार करण्यापेक्षा स्वतःचा विचार करावा. आपला खर्च कुठं चाललाय, आपण काय मिळालंय याचा विचारच नाही. काही भरमसाट पाऊस थोडाफार झाला की लगेच नागमोडी पाणी करून ऊसाला चालूच आहे, म्हणजे त्याचं पाण्याची काटकसर करावी याचा विचारच नाही काही.
1: बरोबर. बीड सारख्या दुष्काळी प्रदेशामध्ये ऊसाचं उत्पादन घेणं कितपत
0: नकोच आहे ऊस खरं तर. पण ते शेतकऱ्यांना परवडत नाही दुसरे पीक,
1: कारण की जमिनीमध्ये ऊस म्हणजे पाणी ज्याला जास्त लागतं,
0: पाणी खूप लागत त्याला.
1: अच्छा.
0: बरं, ते तसंही म्हणता येत नाही. दुसऱ्या पिकाचे पैसे होत नाहीत कुठल्याच. खर्च तर आहे जे आहे त्या ऊसाचं एकच होत आहे की एकदम पैसा येतो शेतकऱ्याच्या हातामध्ये.
1: बरोबर.
0: आणि भरोसा आहे थोडंफार पाणी असेल तर गॅरंटीनं पीक येत आहे.
1: अच्छा.
0: आज अशी परिस्थिती की सोयाबीन जे उगवून निघालंय ते कधी वाढेल हे सांगता येत नाही. काही जमिनीमध्ये थोडीफार ओला आहे, पहिला एक पाऊस झाला त्याच्यावर.
1: अच्छा.
0: आता सांगता येत नाही पुढचं काय आहे ते.
1: बरोबर.
0: आणि शेतकरी सगळं कफलक झालेला आहे. आज सगळे शेत खिशात जे पैसे होते ते खत बियाणं ह्याच्यामध्ये सगळे संपून गेलेले आहेत.
1: अगदी. पण बदललेल्या हवामानाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या जमिनीचा कस कसा टिकून ठेवता येईल यासाठी काय सांगताय?
0: ह्याला पिकांची फेरपालट पाहिजे. आता चुकायला कुठं पूर्ण सोयाबीन आहे की सोयाबीन, मग पिकाची फेरपाट फेरपाट करायला दुसरी पिकच नाहीत आपल्याकडं. जमिनीचा पोत सुधारून ठेवायचा असेल तर एक वर्षी मुळ्या खोल जाणारे पीक, एक वर्षी मुळ्या वर राहणारे पीक असं आलटून पालटून घ्यायला पाहिजे.
1: बरोबर.
0: मग ते बंद झालं सगळं आता
1: अगदी.
0: आणि त्याच त्याच जागेवर सोयाबीन घेऊन आता त्याची आपल्याकडे सोय नाही काय प्रोटीन किती आहे त्याच्यामध्ये तपासण्याची.

0: एक वेळ येईल असे की त्याच्यात प्रोटीन किती आहे, हे कमी कमी होईल प्रोटीनचं प्रमाण सोयाबीन मधलं.
1: बरोबर आहे. मग आता तुम्ही ज्या काळातली शेती केली आहे, तुमच्या सासऱ्यांनी किंवा तुमच्या वडिलांनी ज्या काळातली शेती केली आहे, त्या काळातल्या शेती करण्याच्या पद्धतीमध्ये आणि आजच्या मुलांच्या तरुण पिढीच्या शेती करण्याच्या पद्धतीमध्ये खूप बदल झालाय.
0: खूप खूप खूप, म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे.
1: बर.
0: पूर्वी असं विकत काही आणत नव्हते शेतामध्ये. मी लहानपणापासून बघायचं, बियाणं सगळं संवर्धन असं, म्हणजे बियाणं संवर्धन करायचे. ते आमची आई ते बारके, म्हणजे काय म्हणतात, टोपले वगैरे किंवा बारके कणगी असायच्या, काही काळे कोण आणायचे छोटे छोटे, त्याला शेणानं सारवायचे आणि त्याच्यामध्ये बियाणं ठेवून मग लिंबाचा पालावर खाली टाकून पेंड घालून ठेवायचे. मग पेरणीच्या वेळेस काढायचे बाहेर ती, तर त्याला कीड वगैरे लागत नव्हती कसल्याही प्रकारची. मग बियाणंच पूर्ण घरचं, मग स्वतः करायचे काम, त्याच्यामुळे मजुरीचा प्रश्नच नाही काही.
1: अगदी.
0: म्हणजे खर्च नव्हता शेतीला काही, जे काही उत्पादन मिळेल ते स्वतःच असायचं. मग त्याच्यामध्ये काही बलुते आले होते काही, म्हणजे कामाला येणारे, मग त्यांना बलुते खड्यावर काय जे असेल ते मालाच्या स्वरूपात देण्यात यायचं,
1: द्यावं लागायचं.
0: हे मी जवळून बघितलेलं आहे अगदी.
1: मग तुम्हाला ती शेती चांगली वाटते का आत्ताची शेती चांगली?
0: नाही, तीच शेती चांगली. आता तणावाखाली आहे सगळी शेती जी आहे ती.
1: बर. पूर्वी तणावामध्ये आणि तणावाखाली.
0: हा बिलकुल,
1: तणावामध्ये
0: शेतकरी वर्ग असा फ्रेश नाही कधी. ओढून तणाव दाखवत असेल कुणी चार दोन लोक, पण नाही, पूर्ण तणावाखाली ते. आता आज काय करायचं, आता पैसे संपलेले जवळचे सगळे.
1: तुम्हाला असं वाटतं का की आजचा शेतकरी हा समाधानकारक आहे?
0: नाही, बिलकुल नाही. मी स्वतःच्या ह्याच्यावर सांगतो की, म्हणजे खोटं सांगायचं असेल तर ठीक आहे, म्हणता येईल काही एवढं निघालं तेवढं निघालं, पण समाधानी नाही शेतकरी.
1: बरोबर.
0: समाधानी ह्याच्यामुळे नाही की कष्ट खूप आहेत, खर्च खूप आहे, आणि उत्पादन जरी निघालं तरी त्याचं उत्पन्न म्हणजे नगदी स्वरूपात कमी मिळाले पैसे दिला.
1: बरोबर आहे.
0: मग त्याच्यामुळं काय, म्हणजे एवढं करूनही काय, बरं काय पर्याय नसल्यामुळं करायला लागेल, शेती करावी लागेल.
1: शेतीमध्ये आता सध्याचं हे वर्ष हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित आहे. पुरुषांबरोबर शेतकरी महिला पण त्यांचाही सन्मान करावा असं शासनाने सर्वत्रच सांगितलं आहे. त्यांना शेतकरी महिला म्हणून त्यांना दर्जा पण त्यांना देण्याचा मानस शासनाचा आहे. मग पती म्हणून तुम्हाला महिलांचा शेतीमध्ये कसा सहभाग कसा वाटतो?
0: महिलाशिवाय शेती होऊच शकत नाही. पूर्वीपासून मी बघतोय, आई करत होती काम पूर्ण.
1: हा.
0: आणि आज कसं आहे, पूर्वी तरी माणसं पूर्ण शेतामध्ये, वडील आई पूर्ण शेतामध्ये काम करायचे.
1: बरोबर.
0: आज तसं नाही, आज बायकांना शेतात लावून देतात खुरपायला वगैरे, आणि बस स्टँडवर बसलेले असतात लोक.
1: अच्छा.
0: मेजॉरिटी तसं झालेलं आहे, म्हणजे पूर्ण शेतीचा कणा जो आहे तो आजकाल महिला मंडळ आहे.
1: बरोबर.
0: पण त्यांचं जे काही मत आहे, त्यांचे विचार आहे, ते विचारात घेतले जात नाहीत.
1: अगदी.
0: जे काय आहे ते पुरुष मंडळी आपल्या मनानं चालू असते काय करायचं, ते सांगणार, हुकूम देणार फक्त.
1: बरोबर.
0: आज हे काम कर बस, मग ते बाईने डोकं लावायचं नाही, तिथं चुकायला येते आपलं.
1: अच्छा.
0: ते महिलांनाही सहभागी करून घ्यायला पाहिजे, मध्ये विचार करायला पाहिजे, आपण इथं काय करावं काय नाही, खर्च किती करायला पाहिजे, याचा म्हणजे विचारच नाही काही.
1: अगदी.
0: आता थोडाफार प्रमाणात सुरू झालंय, पण हे कमी प्रमाण आहे खूप.
1: बरोबर. मग शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ आपल्याला कशा पद्धतीने घेता आला? ज्या योजना वेगवेगळ्या आहेत त्या योजना आपण आपल्या शेतीमध्ये त्याचा प्रयोग करावा असं कधी वाटत?
0: मी शक्यतो टाळलंय शासनाचं, म्हणजे कसं आहे जे काहीच करू शकत नाहीत अशाने घ्यावं असं माझं मत आहे.
1: बरोबर.
0: जे खरंच अडचणीत आहेत, मी थोडेफार म्हणजे आहे शेती पाणी आहे थोडंफार, थोडं उत्पन्न निघत आहे बऱ्या प्रमाणामध्ये, त्याच्यामुळे माझ्या शक्यतो मनात येत नाही की बाबा असं कुणा कुब्याचा आधार घ्यावा कुणाच्या.
1: अगदी.
0: ते शेतीमालाला योग्य जर भाव मिळाला शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चावर आधारित, तर या गोष्टीची गरज नाही कुठल्याच.
1: आता हल्ली तरुण शेतकरी तंत्रज्ञानाची कास धरत आहेत, त्याबद्दल काय सांगताय?
0: नाही, ठीक आहे, तंत्रज्ञान नवीन वापरात आणावं शेतीच्या, पण ह्या पुढच्या गोष्टी ज्या आहेत, उत्पादन आले शेताचं माल घरी आल्यानंतर त्याची पुढची जी मार्केटिंग आहे, तिथं अडचणी आल्या सगळ्या शेतकऱ्यांना.
1: बरं.
0: की पैसा होत नाही जवळ, खर्च करायचा हातात आहे, नवीन तंत्रज्ञान काही फुकट येत नाही काही.
1: बरोबर.
0: आता ड्रोननं फवारणी करायची.
1: अच्छा.
0: मग ते ड्रोनचा खर्च आहे, मग औषधाचा खर्च आहे, मग त्याचा भरोसा काय पुढचा उत्पन्न किती मिळेल ते.
1: मग आता सध्या आपल्या शेतामध्ये काय?
0: सध्या थोडंफार सोयाबीन आहे, तूर आहे, हळद आहे, काही आंबा आहे, केसर आंबा लावलेला.
1: बर बर.
0: ऊस आहे 1-2 एकर.
1: अच्छा. किती एकर शेती सगळी?
0: शेती 15 एकर आहे सगळी.
1: अच्छा. या 15 एकर मध्ये असे वेगवेगळे पिकं घेतली.
0: वेगवेगळे.
1: मग हळदीचं कसं काय तुमचं?
0: हळदीचं आम्ही पावडर करून विकतो.
1: बर. पावडर करावी असं का वाटले? बर.
0: नाही, हे कसं झालं, 2013-14 ला आम्ही हळद लागवड केली होती.
1: बर.
0: मग त्या वर्षी एवढं उत्पादन आलं की ते मोंड्यामध्ये हळद उतरून घ्यायला तयार नाही कोणी.
1: तुमचं एवढं उत्पादन झालं?
0: आमचंच नाही, सगळ्यात चौकड पूर्ण हळद. हळदीची लागवड जास्त झाली आणि सांगलीला जे हळद घेऊन गेलो आपण, त्याच्यामध्ये ते वाढतीवाले उतरून घ्यायला तयार नाही. 1000 रुपये क्विंटल, 500 रुपये क्विंटल द्या.
1: बर.
0: मग त्यावेळेस ती हळद होती आमच्याकडे 10-12 क्विंटल होती जवळपास.

0: करायचं काय याचं खर्च तर केलेला आहे आपण एवढं कष्ट केलंय. मग ते बचत गटाचे एक महिला येत होते आमच्याकडे.
1: अच्छा.
0: ते म्हणले ते मुंबईला एक ते महालक्ष्मी प्रदर्शन भरत आहे.
1: हो सरस
0: सरस महारा. मग त्याच्यामध्ये आमच्या मिसेसला विचारलं त्याने तुम्ही जाता का तिथं.
1: बर
0: तर ठीक आहे म्हणे आयडीचं पावडर करून घेऊन जाऊ तिथं. मग त्याची पावडर आम्ही आंबवायला ते मुंड्यातून पावडर करून आणली.
1: बरं ही तुम्ही सेंद्रिय पद्धतीने हळद पिकवलेली का.
0: हा सेंद्रिय
1: हळद लागवड केली का.
0: हळद लागवड केली नाही शेती सेंद्रिय. मी जवळपास 96-97 पासून टोटली शेतीमध्ये हे खत औषध म्हणजे काही विकत आणायचं नाही. हे
1: सेंद्रिय 96 पासून वळला.
0: हा
1: अच्छा.
0: शेतीमध्ये विकतच आणायचं नाही काय. सेंद्रिय शेती म्हणा नैसर्गिक म्हणा काही म्हणा
1: बर
0: फक्त विकत काही आणायचं नाही हे ठरवलं.
1: क्या बात आहे.
0: मग त्याच्यामुळे हळदीचा मग ती मिसेस आमची गेली ती महालक्ष्मी सरसला पावडर करून गेली. पहिले 2-3 दिवस काही रिस्पॉन्स मिळाला नाही पण ते छोटे छोटे पाकिट ज्यावेळेस काही जनतेने बघितले नेऊन घरी.
1: बर
0: त्याच्यानंतर मग पुढच्या 4-5 दिवसामध्ये मला परत पाठवावं लागले हळदीतून पावडर. त्याच्यामध्ये कुरकुमीचं प्रमाण थोडस जास्त मिळालं. बाहेरच्या लोकांनी बऱ्या आता जनता हुशार झालेली परस्पर तपासण्या करून त्यांनी ते कुरकुमीन किती आहे हे आम्हाला रिपोर्ट पाठवले हळदीचे.
1: कुरकुमीन म्हणजे काय.
0: कुरकुमीन म्हणजे कॅन्सर साठी जे औषधी उपयोगाला आणतात.
1: बर
0: ते त्याला कुरकुमीन म्हणतात आणि ते हळदीमध्ये जास्त प्रमाणात असते.
1: बर
0: मग ते आमच्या ह्या हळदीमध्ये जास्त सापडलं त्यांना.
1: बर
0: मग ते मुंबई IIT तपासणी करून आणली.
1: बर
0: मग नागपूरला ते कॉल्चिकम लॅब आहे असं बाहेरच्या लोकांनी रिपोर्ट म्हणजे तपासणी करून रिपोर्ट पाठवले.
1: क्या बात आहे.
0: त्याच्यामुळे मग थोडासा हुरूप आला. मग
1: हळदीची यशोगाथा तुमच्या.
0: हा आहे आमच्या मिसेसने दिली आहे यशोगाथा.
1: काय नाव त्यांचं.
0: विद्या रुद्राक्ष. विद्या बाबाराव रुद्राक्ष.
1: बर तर मग पुढची हळदीची प्रक्रिया सांगा ना यशोगाथा.
0: पुढे मग दरवर्षी मग 1/2 एकर लावायला सुरू केली आम्ही. मग त्याची पावडर करायची. आंबवणच आणायचं आम्ही म्हणजे मुंड्यातून ते पिठाची चक्की वगैरे ती सगळी साफसफाई करायला व्हायची त्याला आणि तिथून दळून आणायचं.
1: बर
0: नंतर मग 4-5 वर्षानंतर थोडा भरवसा आला की विक्री होऊ शकते.
1: बर
0: मग छोटस पल्वरायझर घेतलं घरी एक.
1: अच्छा.
0: मग आता घरीच तयार करतो पावडर वगैरे पॅकिंग करून.
1: क्या बात आहे.
0: माउथ माउथ पब्लिसिटी झालेली आहे.
1: बर
0: ज्यांना माहिती आहे ते अगदी बिलकुल आवर्जून विचारतात की पाहिजे हळद.
1: आता बाहेर राज्यात किंवा बाहेर जिल्ह्यामध्ये जाते का आपली.
0: बाहेर पाठवली हळद बरीचशी. नागालँडला पाठवली.
1: नागालँडला
0: हॉस्पिटलला आहे का. हा
1: बर.
0: आता ते तर हळदीचं माहेर घर आहे तिथं तरी पण इथली हळद घेतली मागून.
1: सेंद्रिय शेती करणाऱ्या एका शेतकऱ्याची यशोगाथा. सेंद्रिय शेतीमधून त्यांनी हळदीचं पीक घेतलं आणि त्या पिकातून त्यांची हळदीची यशोगाथा कशा पद्धतीने तयार झाली हे एक अत्यंत आपल्याला बोलकं उदाहरण बाबूराव रुद्राक्ष यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकता येते. प्रगतशील शेतकरी कशा पद्धतीने काम शेतीमध्ये करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बाबूराव रुद्राक्ष सर. सर मग पुढची वाटचाल कशी झाली.
0: पुढची मग सुरू झाला. आता हळदीचा आहे आम्ही 1/4 एकर लावतो.
1: बर
0: किती आता 2 वर्षापासून असं होईल संपून चालली हळद लवकर.
1: अच्छा.
0: मग संपली तर काही इलाज नाही त्याला काही. आता ह्या वर्षी थोडीशी जास्त लावली.
1: बर बर
0: म्हणजे 1 एकर लावली हळद ह्या वर्षी.
1: बर आपण गोबर गॅसच पण.
0: गोबर गॅस आहे. मी तिथं जवळपास 94-95 ला गोबर गॅस बांधलेला 3 घनमीटरचं गोबर गॅस आहे.
1: घरीच.
0: घरीच आहे.
1: बर
0: तर सिलेंडर वर्षात
1: तुमचं शेत घरामध्येच घरी
0: लागून गावाला लागून 1/4 एकर शेती आहे. तिथंच कोटा वगैरे
1: लागून घर आहे. बर
0: तिथं गोबर गॅस बांधला मी. गाई तिथंच आहेत माझ्या.
1: बर
0: मग आता वर्षातून एखादं सिलेंडर लागते आम्हाला कधी पाहुणे रावळे.
1: किती पैसे जण आहे तुमच्याकडे.
0: 2 गाई आणि 1 म्हैस आहे सध्या.
1: बर गावरान गाई.
0: गावरान गाई.
1: अच्छा. तुम्ही गोबर गॅस जी कन्सेप्ट आहे ती कधी कशी काय सुचली तुम्हाला.
0: गोबर गॅसच होतं मला माहितीच होत आहे. पंचायत समितीकडनं वगैरे अनुदान मिळायचं त्यावेळेस पासून शासनाचं आहे चालू त्याच्यावर भर आहे बराचसा.
1: बर
0: अनुदान पण मिळते पंचायत समितीकडनं.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळे मग त्यावेळेस बांधला गोबर गॅस.
1: पूर्वी खूप त्याचे
0: शासनानं खूप प्रयत्न केलेले ते गोबर गॅस बांधावा
1: मग पण ते काही
0: रिस्पॉन्स नाही मिळाला त्याला एवढा.
1: अच्छा.
0: त्याला काय होतंय दररोज शेण ते पाण्यामध्ये कालवून मध्ये टाकावं लागतंय. थोडस श्रमाचं काम आहे.
1: बर
0: ते आजकाल तेच चुकायलंय तिथंच की स्वतः कष्ट करायचं नको वाटायला.
1: नको वाटते.
0: आता गव्हाचा भुसकट आम्ही जनावरांना खाऊ घालतो.
1: बर
0: मग ते असं खात नाही भुसकट. मग ते संध्याकाळी भिजू घालायचं पाण्यामध्ये.
1: अच्छा.
0: मग सकाळी पाण्यातून बाहेर काढून मग थोडं फार गुळाचं पाणी किंवा पीठ वगैरे थोडस भरड्याचं त्याच्यात टाकून दपटून ठेवायचं ते झाकून आणि ते संध्याकाळी टाकायचं.
1: खातात जनावर.
0: बिलकुल खातात. अगदी काही काळी शिल्लक राहत नाही.
1: क्या बात.
0: हे कष्ट करावं लागतं त्याला. असं सहजासहज होत नाही. पेंडी फेकून दिली की निघाला बस स्टँड असा प्रकार नाही जमत.
1: आणि मग ते गोबर गॅस काय प्रोसेस.
0: 3 घनमीटरचा पूर्वी असं विटाचं बांधकाम असायचं. आता बरंच टेक्निक सुधारलंय त्याच्यामध्ये.
1: बर. अच्छा.
0: तर 3 घनमीटरचा बांधलेला मी गोबर गॅस.
1: अच्छा.
0: आतापर्यंत चालू आहे तो. आज चालू आहे. आमची दोघच असतो आम्ही मिसेस नवरा बायको इथं घरी. अगदी व्यवस्थित दोन टाइमचा स्वयंपाक चहा पाणी पूर्ण सगळं होतं.

0: अच्छा आणि त्यावर न बनवलेल्या पदार्थांची चव
1: पदार्थ आपल्या चुलीवर केल्यासारखे आता भाकरी पिवळ्याच्या चुलीवर केल्यासारखे भाकरी होतात त्याच्यावर आपल्या गॅसवर होत नाही भाकरी
0: तुम्ही अजून पिवळं वापरता का
1: हा पिवळी ज्वारी खातो आम्ही
0: पिवळी ज्वारी
1: घरी तयार होती
0: बर घरी तयार होती रुद्राक्ष सर की तुमच्याकडनं मी ही सगळी माहिती घेत असताना मला असं वाटतं की तरुणांनी सुद्धा शेतकरी शेतीकडे वळलं पाहिजे आणि त्यांनी तंत्रज्ञानाबरोबर आधुनिक शेती बरोबर पारंपरिक शेती पण केली पाहिजे पण हे करत असताना काय होतं की यांच्यामध्ये कुठेतरी नाही का कम्युनिकेशन गॅप आणि जनरेशन गॅप पडतोय ज्येष्ठ मंडळींना विचारायचं कसं त्यांच्याकडून सांगून घ्यायचं कसं मार्गदर्शन करायचं कसं तर ह्याबद्दल काय सांगता येईल काय
1: नाही असंही म्हणता येणार नाही तरुणांना दोष देता येणार नाही हे समाजाची जी मानसिकता आहे ही शेती करणाऱ्याबद्दल शेतकऱ्याबद्दल ही बदलली पाहिजे अगोदर
0: अच्छा
1: कारण शेतीबद्दल चांगलं मत नाही कुणाचं राहिलं सध्या फक्त असं आता शहरामध्ये हे ऐकतो मी की यांना काय कमी अनुदान मिळतंय काय अल्प अनुदान आहे काय होतं त्याच्यात काही चुकलं नाही तेवढ्या पैशामध्ये मग शेतीमध्ये म्हणजे असं उत्पन्नाचं गॅरंटी नाही भरोसा नाही
0: अच्छा
1: मग त्याला काय प्रोटेक्शन पाहिजे कुठंतरी
0: अगदी
1: ते नाही आज त्याच्यामुळे तरुणांना अगदी असं भरोशाने सांगता येत नाही तुम्ही शेतीच करा म्हणून त्याला पूर्ण प्रोटेक्शन पाहिजे तरुणाला की त्याला भरोसा दिला पाहिजे की याच्यात जर समजा नाही पिकलं ह्या वर्षी काही तर तुला आम्ही एवढी मदत करू तुला उपाशी मुरू देणार नाही काही ते कुठंतरी त्याला मी भरोसा दिला पाहिजे
0: पण हे करत असताना त्यांनी पशुधनाची सुद्धा
1: पशुधन तर पाळायलाच पाहिजे कणा आहे शेतीचा पशुधन नाही तर शेती नाही
0: मधुमक्षिका पालन आहे किंवा आणखी वेगवेगळे
1: जोड व्यवसाय बरेच आहेत दुसरे दुधाचा व्यवसाय आहे पण ते परवडत नाही दुधाचा पण
0: बरं
1: एवढ्या कमी पैशामध्ये दूध एवढं कष्ट करावं लागते त्याला जनावरांना सांभाळायचं एवढं जीव लावून
0: बरोबर
1: दूध काढायचं ते आणि एवढ्या कमी पैशामध्ये द्यायचं ते परवडतच नाही शेतकऱ्यांना
0: अगदी पण आता एकूणच आपण आता बीड जिल्ह्यातील बीड शहरातील एक प्रतितीयस प्रगतशील शेतकरी म्हणून आपला नावलौकिक आहे आणखी तुमच्यासारखे प्रगतशील शेतकरी तयार व्हावेत किंवा सेंद्रिय शेतीकडे त्यांनी वाटचाल करावी याबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा काय करता येईल
1: भरपूर प्रयत्न केला मी राहतो त्या गावामध्ये भयंकर प्रयत्न केला मी की काही तरी एक चार दोन शेतकरी तरी तयार व्हावेत म्हणून पण काय होतंय पाऊस कमी झाला आता ह्या वर्षी पाऊस कमी आहे मग आता येतात भेटायला आता कसं केलंय आता मी ती पेरणी जी केली ती बीबीपीवर केली बीबीएफ म्हणजे असं चार काकड्या सोयाबीनच्या आणि मधी फट पाडलेली
0: बर
1: बीबीएफ तंत्रज्ञान म्हणजे काय होतंय थोडा जरी पाऊस पडला तर पाणी वाहायला जात नाही
0: बर
1: मग ते रस्त्याने नाव ठेवतात रोडच्या कडेला जिथे इथं कशाला फट पाडली तुम्ही मग ते आज कळायला लागले की पाऊस कमी झालाय ते पाणी वाहायला जात नाही मग कमी कालावधीचं येणार सोयाबीन पेरायचं
0: बरोबर
1: ह्या गोष्टी आता ऐकून घेतात ते सगळं पण पाऊस जर चांगला झाला पाणी झालं की विसरून जातात सगळे मग असा भरपूर अनुभव आहे मला गावातला मग काही जण झाले तयार म्हणजे असं 100% नाही पण थोडस हे बाकी जे गांडूळ खत तयार करणे किंवा पिकाची फेरपालट ह्याच्यामध्ये आहे थोडा फरक पडलाय हे कामच असं असतं की एका दिवसात काम होणार नाही
0: बरोबर
1: याला बरेच दिवस लागतील
0: अच्छा एक सेंद्रिय शेती काळाची गरज याबद्दल काय सांगता येईल
1: गरज शेतकऱ्याची गरज आहे खरी तर काळ काही म्हणून शेतकऱ्यांना आज गरज आहे उत्पादन खर्च कमी करणं
0: अच्छा त्यामुळे उत्पादन कमी होतं
1: कमी झालं तर ते सरकार बघून घेईल काय करायचं अन्न कमी पडलं तर स्वतः पुरतं तरी पिकवाना अहो एवढं भरपूर पिकवून कुठे आहेत तुम्ही काय म्हणजे काय तुम्ही मुलाला 50 लाख रुपये खर्चून मेडिकल कॉलेजला घालू शकता का आज शेतकऱ्याची आहे का परिस्थिती तशी नाही
0: आता एकूणच आपल्या बीड जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वेगवेगळ्या कारणाने होत असतात पण एक जर शेतीचंच कारण जर विचार केला त्याच्यासाठी तुम्ही काय म्हणून सल्ला द्याल
1: ह्याला सल्ला उत्पादन खर्च कमी आहे आपल्या हातात जे आहे ते आपण सरकारला दोष देऊ शकत नाही किंवा सल्लाही देऊ शकत नाही
0: बरोबर
1: आपल्या जे हातात आहे ते करणे अगोदर उत्पादन खर्च जो आहे तो कमी आहे मग कमी कुठं करायचा
0: बरोबर
1: मग आता सुरुवातीला ट्रॅक्टर आले ते ट्रॅक्टरचा खर्च कमी करायला आता सध्या काय पद्धत सुरू झाली नांगरायचं ट्रॅक्टरनं आणि मग त्याच्यावर रोटावेटर फिरवायचं त्या रोटावेटरनं काय होतं सगळे बारीक कण तयार होतात मातीचे आणि पाऊस पडलेला पूर्ण वरी साय धरल्यासारखी होती पाणी आटत नाही जमीन पहिल्या पावसाचं
0: पाणी थांबतही नाही
1: मग त्याच्यामध्ये तरी थोडाफार बदल करावा म्हणजे ट्रॅक्टरचा खर्च कमी करावा बियाणं घरचं ठेवावं हे रासायनिक खत थोडं प्रमाण कमी करून बघावं स्वतः अनुभवावं शेतकऱ्यांना की एक एकर मध्ये कमी पेरावा एक एकर मध्ये काय जे आहे ते त्यांचं त्याप्रमाणे पेरावं
0: बरोबर
1: ह्याच्यामध्ये खर्च जर कमी केला तर ताण कमी होईल डोक्याचा
0: अगदी तुम्ही रेडिओ ऐकता का नाही आकाशवाणी
1: ऐकतो ना
0: अच्छा तर शेतकरी बांधवांसाठी किसानवाणी किंवा आकाशवाणीचा कसा फायदा काय सांगतायत
1: आकाशवाणीवर हेच प्रचार वगैरे करणं प्रसार करणं या गोष्टीचा
0: त्यामुळं अप्रगत शेतकऱ्यांना प्रगतशील शेतकरी म्हणून काम करता करण्यासाठी त्यांना
1: प्रगतशील म्हणण्यापेक्षा पारंपरिक शेती ही हेच करावी या मताचा आहे मी तर म्हणजे खर्चाचा माझा मेन उद्देशच तो आहे की खर्च कमी करावा
0: बरोबर रुद्राक्ष राज आपण आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये येऊन सेंद्रिय शेती

0: आणि पाण्याचं नियोजन आणि एकूणच सर्व आपल्या हळदीची प्रक्रिया उद्योग या सगळ्या यशोगाथेबद्दल आपण आज आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये येऊन पाऊलवाटा या कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती सांगितली त्याबद्दल मी आकाशवाणी बीड केंद्रातर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद.
1: थँक्यू. श्रोते हो, आज पाऊलवाटा या कार्यक्रमामध्ये सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय शेतीचे यशस्वी प्रयोग करणारे एक प्रगतशील शेतकरी श्री बाबूराव रुद्राक्ष मुक्काम डेघोळांबा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आणि याचबरोबर पाऊलवाटा हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. मी आपला रेडिओ मित्र रणजित बागलाने आपला निरोप घेतो. नमस्कार.
2: श्रोते, आताच आपण पाऊलवाटा या कार्यक्रमात सेंद्रिय शेती आणि जलसंधारणाचे प्रयोग याविषयी प्रगतशील शेतकरी श्री बाबूराव रुद्राक्ष यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य होतं रणजित बागलाने यांचं, निवेदन होतं गोपाल ठाकूर यांचं, तर सादर करते होते योगराज बच्चे. श्रोते, आताच आपण पाऊलवाटा हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 11:01 झालाय. प्रसारित करत आहोत मराठी आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना वैशाली राऊतचा सप्रेम नमस्कार आणि कार्यक्रमात खूप खूप स्वागत. काय म्हणून श्रोते हो, सणांची रेलचेल सुरू आहे हो ना. आपला विषय सुद्धा आज असाच आहे, भक्ती परंपरा निसर्गाचा सुरेख संगम असा हा श्रावण महिना आणि ऊन पावसाचा खेळ हो ना. अर्थातच आज नागपंचमी आहे आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आज आहे, त्यामुळे सर्व रसिक श्रोत्यांना नागपंचमीच्या आणि पहिल्या श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते, नागपंचमी म्हटलं की पूर्वी फार त्याच्याविषयी उत्सुकता असायची, पूर्वी खूप झोके बांधले असायचे. आत्ताची पिढीला आणि पहिल्या पिढीतील थोडंसं अंतर मात्र जाणवतंय. मात्र हा आठवणींचा ठेवा, ह्या सणांची परंपरांची काही निसर्ग जपण्याच्या रूढींची ठेवण मात्र आपण पुढच्या पिढीला नक्की देऊ शकतो. श्रोते, आज नागपंचमी, नागपंचमी आली की आजही मन पुन्हा त्या लहानपणीच्या दिवसात जातं. झाडाला बांधलेला झोका, केलेली धमाल आणि मन भरून जगलेलं ते बालपण. कितीही मोठे झालो तरी त्या आठवणी मात्र कायम झुलत राहतात त्या झोक्याप्रमाणे.

जरी डिजिटल ट्रान्झॅक्शन्स आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली असली, पुढच्या काळात ती सतत वाढत जरी असली, तरी अजून देखील खूप मोठ्या प्रमाणावरती चलनाच्या माध्यमातनं, कॅशच्या माध्यमातनं आपले व्यवहार शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये होतात. आणि त्याच्याकरता या लहान डिनॉमिनेशनच्या नोटा याच्या आधारावरनं पुढे मग 50 रुपयाची 100 रुपयाची जी नोट आहे ती देखील ह्या पद्धतीने काढता येऊ शकेल. पण ती योजना अजून तयार व्हायची आणि ती व्हायला 1-2 वर्ष तरी अनुभव आल्यानंतर आपण ह्या सगळ्या ह्याच्यातनं करणार आहोत. सामान्य जनतेनी या नोटा नवीन येत असल्यामुळे त्याचा बद्दल घाबरण्याचं बिलकुल कारण नाही. याच्याबद्दल लागणारी जी सर्व माहिती आहे ती आपल्याला रिझर्व्ह बँकेकडनं, बँकांमधनं उपलब्ध होणार आहे आणि त्याचा वापर आपण करायला लागल्यानंतर त्या सोयीच्या आहेत, उपयोगी आहेत हे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. याचं उदाहरणच एक द्यायचं झालं तर जेव्हा मोबाईलवरनं आपण छोटी पेमेंट्स करायला लागलो, कधी जीपेवरनं, कधी फोनपेवरनं, कधी भीमवरनं, तर सुरुवातीला लोक घाबरत घाबरत करत होते. पण आज आपण बघतो की दररोज 1 कोटीच्या वर ट्रान्झॅक्शन्स ही मोबाईलवरनं सामान्य लोक आता करायला लागलेली आहेत. QR कोडचा देखील सहजपणे सगळेजण वापर करतायत. तसंच ह्या नवीन नोटांचाही स्वागत होईल याच्याबद्दल मला विश्वास वाटतो. आणि हा जो नवीन उपक्रम रिझर्व्ह बँकेने, गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सुरू करत आहेत त्याचा आपण सगळेजण स्वागत करूया. त्याचा देशाच्या दृष्टीने फार मोठा लाभ होणार आहे. खर्च

डिटॉमिनेशनच्या नोट्या असतात त्यांना हाय व्हेलॉसिटी आणि लो लाईफ असं म्हटलं जातं. त्यामुळे त्यांचा जो छापण्याचा खर्च असतो हा जास्ती असतो. त्याचबरोबर त्या लवकर खराब होत असल्यामुळे त्यांचं डिस्ट्रक्शनचाही खर्च असतो. पॉलिमर नोट्स साधारण त्यांचं आयुष्यमान दुप्पट ते चौपट आत्ताच्या नोट्सपेक्षा असेल. आणि आपण प्लॅस्टिक म्हटलं की आपल्याला कदाचित आपले डेबिट कार्ड्स किंवा क्रेडिट कार्ड डोळ्यासमोर येत असतील, तशा प्रकारच्या नसतील. फोल्डेबल जशा कागदाच्या नोटा आहेत आत्ताच्या, तशाच असतील. आत्तापर्यंत साधारण 60 देशांमध्ये गेले 30 वर्ष जवळजवळ यांचं सर्क्युलेशन सुरू आहे. आणि भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की कितीही आपण डिजिटल इकॉनॉमीवर गेलो तरीसुद्धा ज्या छोट्या डिनॉमिनेशनच्या नोटा आहेत त्यांची गरज पडते. बस स्टँड असेल, छोटे भाजी विक्रेते असतील, आपल्याला वर्तमानपत्र घ्यायचं असेल, तर अशा ठिकाणी या नोट्सची आवश्यकता भासते. आणि याचा प्रचंड एक प्रकारचा

0: डिमांड बँकांवर आणि दुकानदारांवर सुद्धा येत असतो की आम्हाला सुट्टे पैसे मिळत नाहीत, आणि म्हणून मला वाटतं ही स्वागतार्ह गोष्ट आहे. परंतु आत्ता एका अर्थाने हे प्रायोगिक तत्वावर आरबीआयच्या म्हणण्याप्रमाणे हे केलं जाणार आहे. जर ते यशस्वी झालं, कारण आपल्या इथली हवेतली आर्द्रता टेम्परेचर हे सगळं बघून ह्या नोटा किती टिकत आहेत, आणि पॉलिमर नोटा काढण्याचा खर्च जास्ती असतो आणि त्या प्रमाणात त्याच्यामध्ये बचत होते का हे बघून आरबीआय फायनल निर्णय घेईल. आत्ताच्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 10 रुपयाच्या 100 कोटी नोटा आणि 20 रुपयाच्या 100 कोटी नोटा चलनामध्ये आणणार आहेत. साधारण 10-12 वर्षापूर्वी असा एक प्रयत्न केला गेला होता भारतातल्या 2-3 शहरांमध्ये, त्याच्यामध्ये कोची आणि भुवनेश्वर आणि शिमला या इथे नोटा आणण्याचा प्रयोग सरकारनी आणि त्यावेळच्या आरबीआयच्या ऑथॉरिटीनी प्रयत्न केला होता, परंतु तो कुठेतरी मध्ये बारगळला. परंतु ह्यावेळेस त्याला निश्चिती दिसते आणि आपण याचं सगळ्यांनी स्वागत करायला पाहिजे, कारण की याच्यामुळे आपली सोय होणार आहे. दुसरं असं की कुठेही गैरसमज असू नये की याच्यामुळे 500 रुपयाच्या नोटा पण प्लॅस्टिकच्या येतील का, नाही. पेपरच्या नोटा आणि 10 रुपये आणि 20 रुपयाच्या पॉलिमर नोटा ह्या एकत्रितच चलनामध्ये असतील. मला वाटतं की त्याचा एक प्रकारे आपली सोय जास्ती आहे आणि म्हणून आपण त्याचं स्वागतच करायला पाहिजे.
1: श्रोते हो, असा कुठलाही बदल करताना जनतेला विश्वासात घेणं गरजेचं असतं. प्लास्टिक नोटांच्या प्रस्तावित प्रयोगासंबंधी अधिकाधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे. हा निर्णय म्हणजे नोटांचं आधुनिकीकरण आहे. या निर्णयाने आपल्याला दैनंदिन वापरासाठी दीर्घकाळ टिकणारं, लवकर खराब न होणारं चलन मिळेल. श्रोते हो, आमचा वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR वरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.

राज्यस्तरीय माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी ठाणे रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे रायगड आणि

0: पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र सादर करीत आहोत कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 26 श्रावण शके 1948 म्हणजेच 17 ऑगस्ट 2026. आजच्या माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारणात मी अंकुश जोशी
1: आणि मी भारती कुलकर्णी
0: आपलं मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बंधू भगिनींनो, एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये कामगंध सापळे ही महत्वाची भूमिका निभावतात. कामगंध सापळ्यात अडकलेल्या पतंगांच्या संख्येवरून पिकांमध्ये किडींचा किती प्रमाणात प्रादुर्भाव होऊ शकतो याचा आगाऊ अंदाज घेऊन योग्य ती उपाययोजना करता येऊ शकते. त्यामुळे योग्य परिस्थितीत कीड नियंत्रण झाल्यामुळे पिकांचं नुकसान टाळता येऊन उत्पादन खर्च कमी करता येतो. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर वळूयात आजच्या मुलाखतींकडे.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला मुलाखत ऐकणार आहोत यशस्वी शेती व्यवसाय व्यवस्थापन या विषयाची. मुलाखत आहे जिजामाता कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी श्रद्धा ढवण ढोरमले यांची. ही मुलाखत घेतली आहे अंकुश जोशी यांनी, ऐकूया. तर
0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आपण जो व्यवसाय करतो किंवा आपलं जे कर्तव्य आहे, आपलं जे काम आहे, त्या कामामध्ये आपण पूर्णपणे समर्पित असणं आवश्यक आहे. आणि जर आपण या कामामध्ये असू, आपल्या व्यवसायामध्ये असू, तर निश्चितच त्या व्यवसायामध्ये, त्या कामामध्ये आपल्याला एक माइलस्टोन, आपल्याला एक ध्येय गाठता येतं आणि समाजापुढे आपला एक आदर्श उभा करता येतो. अशा प्रकारच्या विचारांनी किंवा अशा प्रकारच्या आचारांनी जर आपण आपला व्यवसाय करू तर निश्चितच आपल्याला यशस्वीता त्याच्यामध्ये मिळते. या यशस्वीतेला राजमान्यता मिळण्याची सुद्धा खरं तर एक आवश्यकता असते. आणि अशीच राजमान्यता मिळवणाऱ्या यशस्वी दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन करणाऱ्या शेतकरी भगिनी आणि त्याचबरोबर जिजामाता कृषीभूषण पुरस्कार 2023 मानकरी मुक्काम पोस्ट निघोज तालुका पारनेर इथल्या प्रगतिशील शेतकरी भगिनी श्रद्धा सत्यवान ढवण या आज आपल्याबरोबर आहेत. आणि त्यांचा हा शेती प्रवास, शेतीनिष्ठतेचा प्रवास कसा झाला आहे आणि त्यांचा अनुभव याविषयीचा कसा आहे याच विषयी आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार मॅडम, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: नमस्कार सर,
0: खूप खूप अभिनंदन आपलं. सुरुवातीला की आपण जिजामाता कृषीभूषण पुरस्कार 2023 पात्र आहात आणि आपल्याला तो पुरस्कार नुकताच 1 जुलैला माननीय राज्यपालांच्या हस्ते वितरित झालेला आहे. आणि या माध्यमातून आपल्या अहिल्यानगरचं नाव पुन्हा एकदा तुम्ही मोठं केलेलं आहे. अभिमानाचा एक तुरा आपल्या नगर जिल्ह्याच्या शिरपेचत आपण रोवलेला आहे. त्यासाठी अहिल्यानगरचे सर्व शेतकरी बांधव आणि आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या वतीने आपलं मनपूर्वक अभिनंदन. आपण एक यशस्वी दुग्ध व्यवसाय तर आपण करतातच आहात, त्यासाठी नुकताच सप्टेंबर 2025 राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार आपल्याला प्राप्त झाला होता. त्याच्यानंतर आता हा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे. आपला शेती प्रवास कसा झाला आहे, शेती आपली कशी आहे, किती क्षेत्र आपलं आहे, तर याविषयी आधी आपण शेतकरी बंधूंना सांगूयात.
2: नमस्कार, मी श्रद्धा ढवण ढोरमले. वडिलांकडे दूध व्यवसाय आणि लग्न झाल्याच्या नंतर सासरी सर्व वारसा हा शेतीचा, जसं वडिलांचा वारसा आलेला तो दूध व्यवसायाचा आणि इकडे वारसा सगळा शेतीचा. आमच्याकडे जवळपास 35 एकर क्षेत्र आहे, जातेगाव तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी. आणि माझे जे सासरे आहेत, सासू सासरे, ते आताही शेती करतात आणि जे मिस्टर आहेत त्यांचं शिक्षणही शेतीत झालंय आणि शेती

0: त्याची प्रचंड आवड त्यांना आहे. आणि दूध व्यवसायात मी पहिलीच काम करत होते, नंतर इकडे आल्यानंतर शेतीमध्ये सुद्धा काम करण्याची मला संधी मिळाली आणि तितक्या आत्मीयतेने, आणि महत्वाचं म्हणजे अभ्यासपूर्वक आम्ही त्या सगळ्या गोष्टी केल्या सुद्धा.
1: नक्कीच, म्हणजे शेतकरी बंधूंनो आत्मीयतेने आणि अभ्यासपूर्ण त्यांनी ह्याही क्षेत्रामध्ये आपलं योगदान देण्याला सुरुवात केलेली आहे. मॅडम, आपली शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे आपण थोडक्यात सांगूयात, आणि आपला हा जो आपण शेती व्यवसाय, आता लग्नानंतर आपण शेती व्यवसायामध्ये आहात, आपला हा शेती व्यवसाय कसा आहे, तर याविषयी काय सांगा.
0: माझं MSc फिजिक्सचं शिक्षण पूर्ण झाले आणि त्यानंतर मी म्हणजे सायमल्टेनियसली शिक्षण घेत असतानाच मी दूध व्यवसायामध्ये काम करत होते. आणि लग्न झाल्यानंतर मला आवडेल तुम्हाला अनुभव सांगायला, सगळ्यात पहिलं पीक आम्ही कोणतं मी आणि माझ्या मिस्टरांनी केलं होतं ते म्हणजे मक्याचं. आणि त्या भागामध्ये म्हणजे मी बागायती भागामध्ये राहत होते आणि तेव्हा तिकडे मका स्वीट कॉर्न हे पीक खूप कॉमन होतं आणि मला त्याचा अनुभव होता कारण लहानपणापासून ते पीक आम्ही घ्यायचोच मकेचं. त्यानंतर कोरोनाचा काळ आला, कोरोनाच्या काळामध्ये मजूर मिळत नव्हते. त्यावेळी आमची माहेरी माझ्या सगळ्या चुलत्यांची एक 20 ते 25 एकर क्षेत्र आहे सगळ्यांचं मिळून, तर ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये मी आम्ही सगळी जी भावंड आहेत त्यांनी स्वीट कॉर्न मका लावलेली, तर त्याचा अनुभव मला होता कारण मजूर मिळत नव्हते. तर संध्याकाळी 4 पुढे जायचं थोडंसं ऊन उतरल्यानंतर आणि सांगायचं का की चल मी तुला काम करायला मदत करते, आणि सगळ्या आम्ही मुलामुलांनी ते सगळी मकेचं पीक घेतलं होतं. त्यानंतर लग्न झाल्यावरती मी मिस्टरांना म्हटलं की आपण मका करू स्वीट कॉर्न, कारण जिरायती भागामध्ये शक्यतो मकेसारखं पीक घेतलं जात नाही. तर पहिल्यांदा ज्या भागात किंवा ज्या जी जमीन आम्हाला पाहिजे होती तिथे ऑलरेडी मका होती जनावरांसाठी केलेली चारा म्हणून, ती आम्ही सगळी कापली एकदा ती स्टोअर केली. बरं, ते करत असताना ती होती पेरलेली मका साऱ्यांमध्ये, आम्हाला सरीवरती मका लावायची होती एक एक दाना स्वीट कॉर्न. तर आम्हाला अख्ख्या गावामध्ये इव्हन शेजारच्या गावामधून सुद्धा सरी पाडण्यासाठी यंत्र मिळालं नाही. इव्हन आमच्याकडे बाकीची सगळी यंत्र आहेत, म्हणजे जे नाही ते प्रत्येक ट्रॅक्टर पासून प्रत्येक यंत्र आमच्याकडे, फक्त सरी पाडायचं आमच्याकडे यंत्र नव्हतं. आजूबाजूला सगळीकडे विचारलं आम्हाला भेटलं नाही. शेवटी शेजारच्या गावातून एक शेतकरी होते त्यांच्याकडे बैलजोडी होती, थोड्याच आमचं क्षेत्र होतं तेवढ्या ह्याच्यासाठी त्यांनी ती सरी आम्हाला पाडून दिली. बरं, जशी ट्रॅक्टरने सरी पाडली जाते यंत्राने तिचे जरा सरी मोठी पडते, ही खूप छोटी होती पण आम्ही थोडस ऍडजस्ट करून घेतलं. त्यानंतर आम्ही दोघांनीच त्याच्यामध्ये मका लावली आणि शेवटपर्यंत अगदी खत पाणी सगळ्या गोष्टीचं हे केलं. आणि माझे चुलत्यांचं स्वीट कॉर्न व्यापारी आहेत त्याचे, त्यांना आम्ही ती मका विकली आणि त्याच्यामध्ये आम्हाला चांगला प्रॉफिट झाला. इव्हन 100% आम्हाला प्रॉफिट झाला, जेवढा आम्ही खर्च केला तेवढाच आम्हाला प्रॉफिट झाला. आणि महत्वाचं म्हणजे ही एक जर्नी होती, आमची सुरुवात होती. पहिलं पीक लग्न झाल्यानंतर माझं ते मकेचं. त्यानंतर मिस्टरांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आधीच आवड, त्याच्यामुळे त्यांचे वेगवेगळे प्रयोग पहिल्यापासूनच सुरू होते. म्हणजे नर्सरी, आंब्याची रोपं, सीताफळाची रोपं, आंब्याच्या रोपांना कलम, ह्या सगळ्या गोष्टींचा वारसा परत मला तिथून मिळाला. मग मी अभ्यास करायला सुरुवात केली. नंतर सगळ्यात जास्त फायदा मला झाला तो म्हणजे पाणी फाउंडेशनचा. ह्याच काळात मी पाणी फाउंडेशनला ऍज अ ट्रेनी म्हणून जायचे आणि माझे मिस्टरांचं त्यात शिक्षण असल्यामुळे ते ट्रेनर म्हणून जायचे, कृषी सल्लागार म्हणून ते पाणी फाउंडेशन सोबत त्यांनी काम केलं. तर ह्या ट्रेनिंग दरम्यान, कारण मी शेतीमध्ये त्यापूर्वी लग्नाच्या आधी फार काम केलं नव्हतं, फक्त चारा पिकवणं किंवा दुसऱ्या चुलत्यांना मदत करणं,
1: म्हणजे आपला दूध व्यवसाय,
0: फक्त दूध व्यवसाय असल्यामुळे हे नव्हतं तेवढंच. पण मग नंतर सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी काही SOPs आपण फॉलो केल्या पाहिजेत, ह्या सगळ्या मला तिथून मिळाल्या. मग मी प्रयत्न केला आमच्या गावातून गट बनवायचा, त्यांना इन्व्हॉल्व करायचा. खरं तर ते मला जमलं नाही पण त्या माध्यमातून मिळालं. आणि ज्यावेळी मी पुरस्कार भरत होते ना त्यावेळी मला एक गोष्ट जाणवली की मी जर पाणी फाउंडेशनचा भाग नसते आणि ह्या गोष्टी जर मी माझ्या शेतीमध्ये केल्या नसत्या तर मला हा पुरस्कार कधीच मिळाला नसता. त्यामुळे ते एक श्रेय मी पाणी फाउंडेशनला देऊ इच्छिते.
1: नक्कीच नक्कीच. म्हणजे विवाहानंतर आपलं शेती क्षेत्राशी, म्हणजे उत्पादन क्षेत्राशी, पिकांच्या उत्पादन क्षेत्राशी थेट नातं आपलं जोडलं गेलं. त्याच्यामध्ये आपण पहिला मक्याचा प्रयोग केला. आणि शेतकरी बंधूंनो पुन्हा एकदा नोटीस करूयात की आत्मीयता आणि अभ्यास या दोन्ही गोष्टींचा अंतर्भाव त्याच्यामध्ये असल्यामुळं अनेक अडचणी त्यातल्या त्या सोडवत गेल्या. मग त्यातल्यामध्ये अगदी सरी पाडण्यापासून तर पाणी व्यवस्थापनापर्यंतच्या सगळ्या प्रवासात त्या मका पिकामध्ये पहिला प्रयोग त्यांनी त्यांच्या सासरी केला आणि तो यशस्वी झाला. मॅडम, आता आपण एकात्मिक

0: पद्धतीचा आपण याच्यामध्ये काही अवलंब करतो का आपल्या शेतीमध्ये? आता आपण कशा पद्धतीची ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस करतात तिथे?
1: म्हणजे ज्यावेळी आम्ही पुरस्कारासाठी अर्ज भरत होतो, खूप प्रश्न होते, खूप गोष्टी होते त्याच्यामध्ये, आणि त्याला एक एक दोन दोन मार्क्स करत करत करत करत मग आम्ही त्या ह्याच्यापर्यंत पोहोचलो सगळ्या गोष्टींपर्यंत. मग अगदी बीज प्रक्रिया करण्यापासून, उगवण क्षमता तपासण्यापासून, तिथपासूनच्या सगळ्या गोष्टी होत्या. मग तुम्ही पूरक व्यवसायामध्ये काम करताय का, तुमचं गांडूळ खत आहे का, बायप्रोक्स काही बनवता का, म्हणजे फक्त दुधाचेच नाही इतर असले तरी चालतील. मग ह्या सगळ्या गोष्टी मला लागू झाल्या. मग शेतीमध्ये आमचं जे आहे, आम्ही कांदा पीक, सोयाबीन सारखं पीक, मुगाचं, त्यानंतर सीताफळ, आवळा, आंबा अशी सगळी आम्ही पिकं घेतो. नंतर आम्ही भोपळा, लाल भोपळा घ्यायला सुद्धा सुरुवात केली. त्यानंतर थोडंसं पाणी आम्हाला कमी पडायला लागतं, त्यावेळी मग ज्वारी सारखी पिकं. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या शेती थ्रू घेत असतो.
0: नक्की, त्याबरोबर पशुपालन तर आपलं आहेच आहे.
1: हो, पशुपालन तर ते आहेच.
0: म्हणजे शेतकरी बंधूंना अशा प्रकारे म्हणजे भाजीपाला पिकांपासून भरड धान्यांचा समावेश असेल, कडधान्य पिकं असतील, त्याचबरोबर चारा पिकं असतील, अशा एकूणच आणि त्याचबरोबर पशुपालन असेल अशी वैविध्यपूर्ण मांडणी त्यांनी आपल्या शेती व्यवसायाची केलेली आहे. आता हा जो जिजामाता कृषी भूषण पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे 2023 सालासाठीचा, आता आपण सांगितलं की त्याच्यासाठी अनेक प्रश्नावली एक होती, एक एक प्रश्न अगदी पूर्ण करत करत आपण मेरिट पर्यंत तिथे पोहोचलेला आहात आणि त्यासाठी पात्र झालेला आहात. तरी आपण आपल्या शेतकरी बंधूंना सांगूयात की कुठले कुठले निकष मुख्यत्वे याच्यामध्ये पाहिले जातात, काय अनुभव तुमचा सांगाल?
1: मला ते सगळा पुरस्कार भरत असताना मला एक गोष्ट लक्षात आली की फक्त आपण फक्त शेती करतोय, त्याच्या काही मागे डेटा ठेवत नाहीये, तर आपण ह्या पुरस्कारापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे कसं तुम्हाला सांगते, मी ज्यावेळी तो त्यांची जी प्रश्नावली होती ती बघितली, त्याच्यामध्ये अगदी तुमच्याकडे सोलार आहे का, बायोगॅस आहे का, तुमच्याकडे आझोलाचं काही आहे का, त्यानंतर काही व्हॅल्यू ऍडिशन करताय का, तुम्ही सोशल मीडियाचा वापर करताय का, तुमची रेडिओला एखादी मुलाखत झाली का, त्याच्यासाठी सुद्धा मार्क्स होते, तुम्ही उगवण क्षमता चेक करता का, कुठून औषधं खरेदी करता, कशी करता, तर त्या सगळ्या पावत्या आम्हाला तिथे जोडाव्या लागल्या. अजून बऱ्याचशा गोष्टी होत्या. त्यानंतर सगळ्यात आधी तालुका आणि जिल्हास्तरीय एक टीम येते, ती क्रॉस चेक करते यांनी भरलेल्या सगळ्या बाबी खऱ्या आहेत का, त्याच्यानंतर ते मार्क्स देतात. त्यानंतर विभागीय एक टीम येते, ती पुन्हा एकदा क्रॉस व्हेरीफाय करते. त्यानंतर राज्यस्तरीय टीम येते. अशा तीन वेळा पडताळणी करूनच मग त्या सगळ्या गोष्टी फायनल झाल्या. आणि ही लेंदी प्रोसेस आहे. म्हणजे 2023 पुरस्कार होता, 2024 मध्ये मी त्याला ऍप्लिकेशन केलं आणि 2025 पर्यंत त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन चालू होतं,
0: स्क्रुटिनी चालू होतं.
1: येस, की हा हे करतायत का, असंच आहे का, सगळी रियालिटी अशी आहे का. आणि महत्वाचं म्हणजे हा सगळा डेटा मी पूर्वी स्टोअर करून पण ठेवला होता, फोटोज होते त्याचे, सगळ्या गोष्टी होत्या, आणि ते त्याची मग मला मदत झाली. त्यानंतर एक मोठं बुकलेट बनवावं लागतं. थेसिस जसं सबमिट करतो तसे जवळपास 3-4 कॉपी मी तयार करून ठेवल्या, त्या अशी चांगल्या पेपर मधल्या, आणि ते मी सबमिट केल्या. आणि मग त्या प्रत्येक डिपार्टमेंटला जात जात मध्ये सगळं व्हेरीफाय करतात. बरं, ते करण्यासाठी मला जवळपास 8,000 रुपये खर्च आला. कशासाठी? ते बुकलेट बनवण्यासाठी, की मी काय काय करते. आणि खर तर एवढ्या चाचण्यांमधून ज्यावेळी आपण जातो, एवढे जण आपली पडताळणी करतात, एवढे अधिकारी, त्यानंतर मिळालेला पुरस्कार म्हणजे खरंच आपल्याला आपल्यावर प्राऊड फील होतं की तितकी जेन्युइनिटी आपल्यामध्ये आहे. त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि इतर अनेक छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्याच्यासाठी मार्क्स होते. सेम राष्ट्रीय गोपालरत्न साठी सुद्धा अशा सगळ्या गोष्टी होत्या, फक्त ते फोकस्ड होतं दूध व्यवसायाशी, आणि हे फोकस्ड होतं जराशी शेती आणि पूरक व्यवसायाशी. खूप वेगवेगळे प्रयोग ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आय थिंक फक्त प्रयोग नाही, आधुनिक प्रयोग आणि अभ्यासपूर्वक ज्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट करतो त्याचा ह्या पुरस्कारासाठी खूप फायदा होतो. आणि महत्वाचं, हा डेटा मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. फक्त करतोय म्हणून आपल्याला कोणीच व्हॅलिडिटी देणार नाही, त्यांना आपल्याला काहीतरी प्रूफही द्यावा लागतो.
0: नक्की. आणि खरंच शेतकरी बंधूंनो, आपण जे यशस्वी प्रयोग करतो जर आपण ह्याची कुठं नोंद ठेवत नाही किंवा ह्याची मांडणी आपल्याकडे व्यवस्थितपणे नसते, आणि निश्चितच या व्यवस्थितपणाच्या बाबीस आपल्याला यशस्वी उद्योजक खऱ्या अर्थाने करतात आणि याला राजमान्यता सुद्धा मिळवून देतात, एकूणच हेच आपल्याला श्रद्धाताईंच्या सांगण्यातून आपल्याला लक्षात येते. मॅडम, अनेक शेतकरी बांधव आपल्या आपल्या पद्धतीने प्रयोग करतात आणि त्यांचा शेती व्यवसाय करतात, तुमच्याही अनुभवामध्ये असे आलेले असतील, आपल्या शब्दामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना काय मार्गदर्शन कराल, काय थोडक्यात त्यांना सांगाल?
1: जसं मी सांगितलं की ज्यावेळी कोणती

0: गोष्ट करतो. नवीन असं जुनी असं किंवा त्याचा डेटा मेंटेन करा. महत्वाचं म्हणजे नवीन नवीन गोष्टींचं अडॉप्शन करा, कारण आम्ही ज्या गोष्टी बघतोय येस येस 100% प्रयोग करायला घाबरू नका. आणि जेन्युइन काम असू द्या, कारण ते खूप गरजेचं आहे. आणि अभ्यास खूप महत्वाचा आहे सर, का माहिती का? कारण पारंपरिक पद्धतीने आपण करत आलोय, ते इथून पुढेही करत राहणार आहे, पण ह्याला कुणी करतायत कुणी मान्यता देणार नाहीये. त्यामुळे जे नवीन प्रयोग होत आहेत, बाकीचे शेतकरी काय करतायत, आधुनिक काय पद्धती येत आहेत, तर त्याचं अडॉप्शन जर झालं, ते अभ्यासपूर्वक झालं, तर खूप त्याचा फायदा होतो. तर ह्या गोष्टी अडॉप्ट व्हायला पाहिजे शेती आणि दूध व्यवसायामध्ये किंवा इतर कोणत्याही व्यवसायामध्ये, आणि तेच आपल्याला जास्त दिवस या गोष्टीमध्ये टिकून ठेवणार आहे.
1: शेतकरी बंधूंनो, खरंचच आज पुन्हा एकदा एक अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे. एक म्हणजे आपली शेतीविषयीची आत्मीयता आणि अभ्यास, या दोन्ही गोष्टी आपल्याला या आपल्या शेती व्यवसायामध्ये आणायच्या आहेत. याची व्यवस्थित पद्धतशीर मांडणी करणं आणि याला राजमान्यता मिळवून देण्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न करणं हे एक यामागचं एक महत्त्वाचा आपला उद्देश असला पाहिजे. अशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. आज आपल्याला आपलं यशस्वी दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन आणि शेती व्यवसायामध्ये जिजामाता कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी भगिनी श्रद्धा सत्यवान ढवण यांनी आज आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्याला जर याविषयीचं त्यांचा अनुभव काही जाणून घ्यायचा असेल, त्यांचं मार्गदर्शन पुन्हा आपल्याला काही हवं असेल, तर त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे 82087222332. पुन्हा एकदा 82087222332. ढवण मॅडम, आज आपण इथे आलात आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि शेतकरी बंधूंना आपल्या अनुभवातून आपण जे मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण जिजामाता कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी भगिनी श्रद्धा ढवण ढोरमले यांची यशस्वी शेती व्यवसाय व्यवस्थापन याविषयीची मुलाखत ऐकली. ही मुलाखत घेतली होती अंकुश जोशी यांनी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतरची मुलाखत ऐकणार आहोत बांबू शेती प्रकल्प याविषयी. मुलाखत आहे
2: मुक्काम पोस्ट तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर इथल्या लोकपंचायत या सामाजिक संस्थेचे विश्वस्त तसंच प्रकल्प समन्वयक हनुमंत रामचंद्र उबाळे यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत.
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण बांबू प्रकल्प या विषयावर बोलणार आहोत. अकोला या ठिकाणचे लोकपंचायतचे विश्वस्त हनुमंत रामचंद्र उबाळे सर यांच्याशी. सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक प्रकल्प आहेत आणि या प्रकल्पांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचं काम चाललेलं आहे. उत्पादक शेतकरी तिथपर्यंत पोहोचले की मग त्यांचा जो उत्पादन आहे, त्यांचा जो माल आहे, त्याला ग्राहक मिळतो आहे आणि त्या याच्यासाठीचं समाजसेवेचं काम उबाळे सरांच्या माध्यमातून सुरू आहे. सर, हा बांबू प्रकल्प काय आहे, कशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या साठी आर्थिकदृष्ट्या योगदान देतो आहे याविषयी सांग.
4: प्रामुख्याने लोकपंचायत संस्था अकोले तालुक्यातल्या आदिवासी भागामध्ये, जो आपला कळसुबाई हरिश्चंद्रगडाचा अभयारण्याचा परिसर आहे, त्या भागातल्या आदिवासी शेतकऱ्यांना उपजीविकेची काही साधन निर्माण व्हावी हा एक आमचा प्रयत्न आहे. आणि हाही प्रयत्न आहे की शासनाच्या ज्या काही विविध कायदे योजना आहेत तर त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने झाली तर त्यांचं जीवन सुकर होऊ शकतं. म्हणून आम्ही वन हक्क कायद्यावर पण भर दिला होता आणि सामूहिक वन हक्काचं क्षेत्र गावांना मिळावं यासाठी प्रयत्न केला होता. तर त्या आमच्या प्रयत्नातून 20 गावांना 4,078 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र मिळालं. तसंच खाजगी क्षेत्र जे लोकांचं आहे तिथं आम्ही प्रयत्न असं करतो की त्यांनी बांबू लागवड तिथे करावी. मग 2020-21-22 या 3 वर्षामध्ये जवळपास 103 हेक्टरवर खाजगी क्षेत्रावर 42,500 बांबू बेटाची लागवड झाली. आणि हा उद्देश आहे की एक बांबूचं झाड दरवर्षी किमान एका बेटाला 10 बांबू नवीन येत असतात. मग त्या शेतकऱ्यांनी ते जर बांबू विकले तर त्याच्यापासून त्याला उत्पन्नाचं स्रोत सुरू होईल. पण ही एक कोंडी आहे बांबूच्या संदर्भातली की ग्राहक कुठे, कोण घेणार, कसे घेणार, हाही शेतकऱ्यांना प्रश्न आहे. मग आमच्या लक्षात आलं की यावर्षी आम्ही असा प्रयत्न केला की आपणच लोकपंचायतच्या मार्फत एक सामाजिक उपक्रम म्हणून कळसुबाई बांबू खरेदी विक्री केंद्राची सुरुवात अकोले तालुक्यातल्या राजूर हे जे गाव आहे, जे आदिवासी भागातलं बाजारपेठेचं गाव आहे, तिथं आम्ही सुरू केला. मग तिथं आम्ही असं विचार

0: केला की आम्ही शेतकऱ्यांचा सर्वे केला की अशी बांबू जुनी बांबूची बेटे कुणाकडे उपलब्ध आहेत की ज्याच्याकडे 5 बेटे 10 बेटे आहेत तर आमच्या लक्षात आलं की जवळपास अशी 150 पेक्षा जास्त लोक आहेत आणि त्यांच्याकडे 713 बांबूची बेटे आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने मानगा आहे मानवेल आहे लोकल होड्या बांबू आहे की जो अतिशय भरीव आणि ताकदवान बांबू आहे तो बांबू आहे आणि कटांग पण आहे असे 3-4 प्रजातीचे आम्हाला जास्त बांबू ह्या 713 बेटांमध्ये सापडले. मग आम्ही विचार केला की आपण यावर्षी अशा पद्धतीने सुरू करू की शेतकऱ्यांना बांबू काठी लागते विशेषतः टोमॅटो द्राक्षे डाळिंब चवळी अशी जी काही वेगवेगळी पिकं आहेत त्या पिकांसाठी सपोर्टला बांबूची काठी लागते 5 फुटे लागते 7 फुटे लागते 8 फुटे लागते म्हणून आम्ही बांबू काठी विक्रीच्या दृष्टिकोनातून नियोजन केलं आणि कळसुबाई हे बांबू खरेदी विक्री केंद्रावर आम्ही स्थापना केली आणि त्याच्यामध्ये मग या सगळ्या परिसरात जाऊन म्हणजे ही बेटं खरं तर लोकांची 10-15 वर्षापासूनची जुनी आणि दुर्दैवाने 10-15 वर्षात त्यांनी त्याच्यापासून एकदा पण उत्पन्न घेतलेलं नाही कारण प्रश्न असे आहेत की बांबू तोडायचा कसा परत मॅच्युअर बांबू जो आहे परिपक्व बांबू तो ओळखायचा कसा आणि ही सगळी काही माहिती पण त्यांच्याकडे नव्हती. आम्ही मग याची प्रशिक्षणं दिली बांबू तोडण्याच्या संदर्भातलं प्रशिक्षण दिलं या क्षेत्रातले एक साळुंके नावाचे मोठे तज्ज्ञ व्यक्ती त्यांना आम्ही बोलवलं त्यांनी हे केलं. दुसरं महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशनचे व्ही गिरिराज सर आहेत रिटायर्ड आय एस ऑफिसर आणि माननीय भास्करराव पवार हे रिटायर्ड DFO आहेत त्यांचं पण आम्हाला याच्यात मार्गदर्शन मिळालं आणि त्याच्यातून आम्ही मग ही बांबू तोडण्याच्या संदर्भातले प्रशिक्षण घेतली काही बांबू तोडणारे लोक तयार केले आणि मग आम्ही या कामाला सुरुवात केली. आता बांबू बेटामध्ये आपण ज्यावेळेस नॉर्मली जातो तर आपल्याला असं वाटतं की सगळ्यात जो उंच बांबू आहे आणि जो जाड आहे तो कदाचित मॅच्युअर बांबू आहे तो मॅच्युअर नसतो खरं तर तो 1 वर्षाचा असतो पण बेटामध्ये त्याची उंची सगळ्यात जास्त होती जो नवीन कोंब येत होतो तर आणि मग जास्त तो पक्व बांबू जो कलर कोडिंगने कसा ओळखायचा याच्या संदर्भातलं पण काही मार्गदर्शन आम्ही केलं आणि आमच्या असं लक्षात आलं की आमच्या भागातला अकोले तालुक्यातल्या कळसुबाई हरिचंद्रगड परिसरातला होड्या बांबू जो आहे तो सगळ्यात मजबूत आणि ताकदवान आहे म्हणून आम्ही त्याच्यावर जास्त भर दिला कारण तो भरीव पण असतो व्हरायटी पण खूप छान आहे आणि काठी पण त्याची मजबूत आहे आणि शेतकऱ्यांनी त्याने प्रेफरन्स दिला. तर आमच्यापुढे हाही प्रश्न होता की शेतकरी याला भाव देतील की नाही देतील पण आमच्या लक्षात आलं की ज्यावेळेस अकोले म्हणजे आमचा बांबू बेट डेपो सोडून इतर ठिकाणचे बांबू काठी याच्यामध्ये फरक जाणवला त्यांना कारण याच्यात ताकदवान बांबू आहे मग आम्हाला अपेक्षित भाव पण मिळाला आणि जेणेकरून आम्ही ही जवळपास 8 ते 10 हजार बांबू काठी आमच्या केंद्रामार्फत विकली आणि हा हे आमचं जे उद्दिष्ट होतं मुख्यतः की शेतकऱ्यांना हे दाखवणं की अरे हे बांबू तोडला जाऊ शकतो व्यवस्थित हार्वेस्ट केला जाऊ शकतो आणि त्याची विक्री होऊ शकते. आता याच वर्षी असं झालं की काही शेतकरी आमच्या संगमनेर किंवा इतर परिसरातले काही डायरेक्ट यांचे शेतकऱ्यांशी पण अप्रोच झाले अकोले तालुक्यातल्या आणि त्यांनी पण त्यांच्याकडून बांबू खरेदी केला म्हणजे जेणेकरून 10-15 वर्षापासून ज्या बांबू बेटांची कधीच खरेदी विक्री नाही झाली ते ती एक सुरू झालेली आणि मला वाटतं बांबूचा रोजगार व्यापार शेतकऱ्यांना उत्पन्नात त्याच्यात नक्कीच चांगली भर होईल भर पडेल आणि एक साईड उत्पन्न चालू होईल या दृष्टीकोनातून प्रयत्न झाले.
1: म्हणजे ज्या शेतकरी बांधवांकडे बांबू तसाच होता ते बांबूचं बेट तशाच पद्धतीनं होतं वाढलेलं नव्हतं कारण नवीन कोंब येण्यासाठी जुने बांबू काढले गेले पाहिजे तर त्यामुळे ते तसेच बांबू होते. आता तुम्ही याची विक्री शेतकरी बांधवांना करून दिली आहे त्या माध्यमातून त्यांना पैसाही मिळाला आणि त्यासोबतच ते वर्षभरामध्ये आणखी काही एका बेटाला जे काही बांबू आले ते पक्व पण होतील आणि त्याची विक्री सुद्धा होऊ शकते. मग आता व्यापारी दृष्ट्या या बांबूच्या शेतीकडे बघता येऊ शकतं कारण त्या दृष्टीने तसं मार्गदर्शन करून त्यापासून जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल का काय वाटतंय तुम्हाला?
0: नाही नक्कीच मला वाटतं की व्यापारी दृष्टिकोनातून याचा विचार केला जाऊ शकतो कारण आम्ही मध्यंतरी नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामधले 4-5 तालुक्यात सर्वे पण केला होता तर लक्षात असं येतंय की आपल्या जिल्ह्यामध्ये जो बांबू डेपोला खरेदी विक्रीसाठी येतोय तो सगळा बांबू अहमदनगर जिल्ह्याच्या बाहेरचा आहे विशेषतः विदर्भातला आहे कोकणातला आहे सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी त्या पट्ट्यातला इकडं चंद्रपूर आणि तिकडचा आहे किंवा गुजरात भागातला येतोय याचा अर्थ आपल्याकडं बांबूला डिमांड आहे कारण आपल्याकडं डाळिंब क्षेत्र आहे द्राक्षाचं क्षेत्र आहे शेतीचं बागायत क्षेत्र ज्या भागात आहे तिथं बांबूची शेतीसाठीची रिक्वायरमेंट मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणून मला वाटतं की

0: बांबूचं मार्केट आपल्याकडेच आहे, तर जी लागवड होऊ शकते ती सगळी लागवड मला वाटतं आपल्याच परिसरात होऊ शकते. म्हणजे विशेषतः आम्हाला तर आता आमच्याकडे संगमनेरमध्ये पूर्वी डाळिंबाचं क्षेत्र खूप होतं, मध्यंतरी तेलाचा प्रादुर्भाव झाला आणि डाळिंब क्षेत्र कमी झालं, पण तो काळ आता 3-4 वर्षात संपलेला आहे. आता लोक पुन्हा डाळिंब शेतीकडे वळत आहेत आणि मला वाटतं डाळिंब शेती संगमनेर किंवा अकोल्यातल्या बागायत क्षेत्रात वाढली की इथं ह्या भागातलं डिमांड वाढणार आहे. कारण आपल्याकडे पहिली गरज बांबूचा म्हणजे शेतीसाठीचा बांबू आपल्या जिल्ह्याला जेवढा लागतो तेवढा उत्पादित होत नाही, त्याच्यामुळे आपले मार्केट आपल्याकडे होऊ शकतं. मात्र एक आहे की कुठली व्हरायटी लावावी नाही लावावी याच्याबद्दल शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे. जसं मानगा मानवेल होड्या आपल्या लोकल भागातला बांबू आहे तो बांबू काठीसाठी चालतो, बालकोवा किंवा इमारतीसाठी लागणारा बांबू तो वेगळा आहे. ही थोडीशी माहिती आपल्याला घेतली जाईल. कन्स्ट्रक्शनमध्ये पण पुढच्या काळात मला वाटतं जास्त प्रमाणात बांबू लावू शकतो संगमनेर आणि काही परिसरात असे प्रयोग झालेले आहेत. एक प्रवीण मित्र आहे, त्यांनी त्यांच्या घरात बांबूचा स्लॅब टाकलेला आहे. रायतेवाडीला एक मांडेकर नावाचे शेतकरी, त्यांनी पण स्लॅबमध्ये बांबूचा वापर केला आहे पूर्णतः स्टील रिप्लेस करून पूर्णतः. तर मला वाटतं ती जी काही ट्रीटमेंट केलेला बांबू आहे तो पण पुढच्या काळात मागणी जास्त वाढू शकते. आणि त्याचबरोबर आदिवासी भागात आम्ही हा पण प्रयत्न करतो की आदिवासी भागातले कारागीर जे आहेत बांबू कारागीर ते वेगवेगळ्या बांबूच्या वस्तू बनवतात, पाट्या टोपल्या शोभेच्या वस्तू. तर ह्या वस्तूंना पण पुढच्या काळात खूप सारी डिमांड असणार आहे. आणि लोकपंचायत किंवा आपण सगळ्यांचा उद्देश हाच आहे की पर्यावरणपूरक वस्तू बाजारात जास्तीत जास्त याव्यात आणि प्लास्टिक रिप्लेस व्हावं. तर मला वाटतं बांबूची जेवढी वाढ होईल तेवढी प्लास्टिक रिप्लेस होईल. आणि सुदैवानं याच्यामध्ये खूप सारे लोक काम करत आहेत आणि त्याच्यातून खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घडतात. जसं बांबूचा ब्रश खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात विकला जातो आहे, तसंच बांबूचे कपडे पण मार्केटमध्ये आलेले आहेत, म्हणजे बांबूची ज्वेलरी पण खूप मोठ्या प्रमाणावर येते. तर हा विकास होईल. तसं इथेनॉलचे प्लांट पण कदाचित पुढच्या काळात चांगल्या प्रमाणात होऊ शकतात. त्यामुळे तो बांबूलाच चांगली मागणी राहील. फक्त शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करताना आपण कुठली व्हरायटी लावायची आणि काय उपयोगासाठी लावायची हे आपलं आधी थोडंसं निश्चित असलं की चांगलं राहील. पण मी सध्याच्या प्राथमिक अवस्थेत हे सजेस्ट करेल की शेतकऱ्यांनी बांबू काठीसाठी जो बांबू लागतो आपल्याला तो लावा. कारण आपल्या जिल्ह्याला जेवढा बांबू लागतो तर तेवढी बांबूचं उत्पादन आपल्या जिल्ह्यात होत नाही, कारण सगळा तो बाहेरून येतोय.
1: म्हणजे बांबू शेती एक महत्त्वाची आहे आणि बांबू प्रकल्पाच्या माध्यमातून तुम्ही काम करत आहात. शेतकरी बंधू भगिनींनो, अकोल्याच्या लोकपंचायतचे विश्वस्त हनुमंत रामचंद्र उबाळे साहेब आपल्याशी बोलले बांबू प्रकल्पासंदर्भात. तुम्हाला त्यांच्याशी काही बोलायचं असेल आणि बांबू शेतीविषयी या प्रकल्पाविषयी समजून घ्यायचं असेल तर त्यांचा मोबाईल नंबर आहे 99-75-52-34-03. उबाळे साहेब, आपण ही जी मुलाखत दिली आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: धन्यवाद आकाशवाणीला, कारण हा विषय त्यांनी सर्व लोकांपर्यंत पोहोचवला. धन्यवाद.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, बांबू शेती प्रकल्प याविषयी मुक्काम पोस्ट तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर इथल्या लोकपंचायत या सामाजिक संस्थेचे विश्वस्त तसंच प्रकल्प समन्वयक हनुमंत रामचंद्र उबाळे यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली.
3: शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझावर माझा शिवार या राज्यस्तरीय प्रसारणातून मी अंकुश जोशी
2: आणि मी भारती कुलकर्णी
3: आपला इथेच निरोप घेतो. पुन्हा भेटूया आधुनिक शेतीविषयीच्या मुलाखती घेऊन. तोपर्यंत
2: नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझं आवार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. ही आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राची निर्मिती होती.

आपण ऐकत होतात माझा आवार माझा शिवार राज्यस्तरीय कृषी प्रसारण या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. रात्रीचे ठीक 8 वाजले आहेत.

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मुलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,
0: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।
0: ऑब्जर्व सेफ्टी एव्हरी डे,
1: सेफ्टी हॅज नो हॉलिडे,
0: स्पीड थ्रिल्स बट इट किल्स,
1: एक्सीडेंट ब्रिंग्स टीयर्स, सेफ्टी ब्रिंग्स चीयर्स,
0: युअर फर्स्ट मिस्टेक
1: कुड बी युअर लास्ट मिस्टेक, इफ यू आर लुकिंग सर्वाइवल
0: डोंट बिलीव इन लास्ट अराइवल,
1: वाहन भरधाव चालवू नका, जीवावर उदार होऊ नका,
0: वाहन बेफाम चालवू नका, आपणहून मृत्यूला बोलवू नका,
1: सायकल स्वारांनो जरा सांभाळून सायकल चालवा नियम पाळून,
0: वाहतुकीचे काटेकोर पाळा नियम, नाहीतर रस्त्यावर भेटेल यम,
1: थोडं थांबा, दोन्हीकडे पहा, झेब्रा क्रॉसिंग लक्षात ठेवा,
0: तुमच्या सुरक्षेची निश्चित हमी, वाहनावर हेल्मेट वापरा नेहमी,
1: हेल्मेटचा वापर टाळू नका, जीवाशी खेळ करू नका।

आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठी भेटी। प्रधानमंत्री अर्थमंत्री वनमंत्र्यांशी चर्चा। बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दुर्घटनांमध्ये 14 भाविकांचा मृत्यू। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राम माधव, स्मृती इराणी, भारती पवार, विनोद तावडे, पियुष गोयल यांच्यावर विविध जबाबदाऱ्या। आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताकडे 178 धावांची आघाडी। राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत आज गाठी भेटी घेतल्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांनी राज्यातली विविध विकास कामं, प्रलंबित प्रकल्प आणि केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्याबद्दल सविस्तर चर्चा केली। महामार्ग, रेल्वे, मेट्रो, नदीजोड प्रकल्प तसंच उत्तन विरार कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली।

0: दिल्ली नागपूर कॉरिडॉर आहे त्याच्यावर एक औद्योगिक वसाहत तयार करण्यासंदर्भात केंद्राने सांगितलं होतं, तर सावनेरला त्याकरता 6,000 एकर जागा आपण जी आहे ती अक्वायर करतोय.
1: मुख्यमंत्र्यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतली. उत्तन विरार सी लिंक मार्गासाठी जायकामार्फत आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून परवानगी मिळावी अशी विनंती या बैठकीत केल्याचं फडणवीस यांनी भेटीनंतर वार्ताहरांना सांगितलं. सुमारे 55,000 कोटींच्या या प्रकल्पासाठी राजकामार्फत वित्तीय सहाय्य मिळवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं सादर केला आहे. जायकासोबत आणखी एखाद्या बहुपक्षीय वित्तीय संस्थेला सहभागी करून संपूर्ण प्रकल्पासाठी आवश्यक निधी उभारता येईल का असा पर्याय अर्थमंत्र्यांनी सुचवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्यासोबतच्या भेटीत विविध पर्यावरण आणि वनविषयक प्रलंबित मंजुरींचा आढावा घेण्यात आला. या मंजुरींमुळे विकास कामांना विलंब होऊ नये यासाठी त्यांचा जलद गतीनं निपटारा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. देशातला बेरोजगारीचा दर जुलै महिन्यात 5.1% इतका होता. जूनमध्ये हा दर 5.5% होता अशी माहिती केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं दिली आहे. ग्रामीण भागात हा दर 4.5% तर शहरी भागात 7.5% आहे. महिलांमध्ये हे प्रमाण सुमारे 5.5% आणि पुरुषांमध्ये 5% इतकं आहे. बिहारमध्ये लखीसराय जिल्ह्यातल्या अशोकधाम मंदिर मार्गावर आज झालेल्या चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू झाला तर 10 पेक्षा जास्त भाविक जखमी झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात आज एका हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. श्रावणी सोमवारच्या निमित्तानं इथल्या तारापीठ मंदिरात आलेले अनेक भाविक या हॉटेलमध्ये मुक्कामाला उतरले होते. देशभरातल्या दिव्यांग व्यक्तींनाही आस्वाद घेता येईल अशा रीतीनं चित्रपटांची निर्मिती करण्याचं आवाहन आज दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ तसंच चित्रपट निर्मात्यांना केलं. याबाबत जे काही करता येईल त्याबाबत येत्या 2 आठवड्यात निर्णय घ्यावा असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं एका याचिकेची सुनावणी करताना दिले. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी विशेष तपास पथकानं चौकशी जलद पूर्ण करून तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. या प्रकरणातल्या तपासाच्या प्रगतीबाबतचा अहवाल बंद लखोट्यात सादर करावा असे निर्देशही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागशी आणि व्ही मोहना यांच्या पीठानं दिले आहेत. हा अहवाल सर्वप्रथम आपण पाहू, त्यानंतर तो सर्व पक्षकारांना उपलब्ध करून द्यायचा किंवा नाही याचा निर्णय घेण्यात येईल असंही न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. तपासाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि त्यात पारदर्शकता आणण्यासाठी विविध याचिकाकर्त्यांनी केलेल्या सूचनांचा वस्तुनिष्ठपणे विचार करावा अशा सूचनाही यावेळी न्यायालयानं विशेष तपास पथकाला दिल्या. कर्नाटक राज्य सरकारनं कावेरी पाणी व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशांचं पालन करावं असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. तामिळनाडूकरता 12,000 क्युसेक्स पाणी सोडण्याचे निर्देश प्राधिकरणानं कर्नाटकला दिले आहेत, मात्र त्याचं पालन झालं नसल्याचा आरोप तामिळनाडूनं दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येतील. 22 ऑक्टोबरपर्यंत हे आक्षेप निकाली काढले जातील आणि 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज सकाळपर्यंत 2,07,93,916 मतदारांचे अर्ज BLOला मिळालेले नव्हते. राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% जास्त आहे. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदार

0: मतदारांची संख्या सर्वाधिक आहे, तर 1,07,871 मतदारांचा ठावठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेला नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या नव्या टीममध्ये 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष, 8 राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्षाच्या विविध आघाड्यांच्या नवीन अध्यक्षांचा समावेश आहे. विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी, माजी केंद्रीय मंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय वसुंधरा राजे सिंधिया, राम माधव यांच्यासह 13 नेते राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. बी एल संतोष संघटन सरचिटणीस म्हणून कायम आहेत. सहसंघटन सरचिटणीसपदी शिवप्रकाश आणि सौदान सिंह कार्यरत राहतील. स्मृती इराणी, विप्लम कुमार देव यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नेमणूक झाली आहे. अनिल बलुनी यांची मीडिया संयोजकपदी, दीपक म्हस्के यांची सोशल मीडिया संयोजकपदी, तर प्रीती गांधी यांची सोशल मीडिया सहसंयोजकपदी निवड झाली आहे. विविध मोर्चांच्या अध्यक्षपदी युवा मोर्चा अध्यक्षपदी डॉक्टर हेमांग जोशी, तर महिला मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी रूपकुमारी चौधरी यांना देण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना आणि विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत श्रीलंका कसोटी क्रिकेट मालिकेत ग्वाल इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात आज तिसऱ्या दिवसअखेर भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी मिळाली आहे. आज भारताचा पहिला डाव 462 धावांवर संपला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. त्यांच्या आघाडीचे 5 फलंदाज केवळ 90 धावात बाद झाले. मात्र त्यानंतर सोनल दिनुषा आणि निरोशन डिक्वेला यांनी डाव सावरला. त्यांनी 6व्या गड्यासाठी 147 धावांची भागीदारी केली. सोनल दिनुषानं 100 तर निरोशननं 80 धावा केल्या. इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावांवर संपला. त्यानंतर पाऊस सुरू झाल्यानं भारताचा दुसरा डाव सुरू होऊ शकला नाही. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या BWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूनं महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली आहे. तिनं आज आयर्लंडच्या सोफिया नोबलचा 21-7, 21-11 असा सहज पराभव केला. महिला दुहेरीतही भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. या भारतीय जोडीनं स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिक्स यांचा 21-9, 21-13 असा पराभव केला. त्याआधी पुरुष दुहेरीत MR अर्जुन आणि हरिहरन अमसा करुणन या जोडीनं दुसऱ्या फेरीत धडक मारली. दुसऱ्या गेममध्ये ही जोडी 6-4 अशी आघाडीवर असतानाच त्यांचे प्रतिस्पर्धी आयर्लंडचे स्कॉट गिर्डिया आणि पॉल रेनॉल्ड्स यांना दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडावा लागला. अर्जुन आणि अमसा करुणन यांनी पहिला गेम 21-16 असा जिंकला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठीभेटी. प्रधानमंत्री, अर्थमंत्री, वनमंत्र्यांशी चर्चा. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दुर्घटनांमध्ये 14 भाविकांचा मृत्यू. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राम माधव, स्मृती इराणी, भारती पवार, विनोद तावडे, पियुष गोयल यांच्यावर विविध जबाबदाऱ्या. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताकडे 178 धावांची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या कार्यक्रमात क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचा पोवाडा आपण ऐकणार आहोत. राम उगावकर यांची रचना, स्वर शाहीर विठ्ठल उमापी यांचा.

आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकत होतात क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचा पोवाडा, राम उगावकर यांचे शब्द, शाहीर विठ्ठल उमप यांच्या स्वरामध्ये. लोकसंगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. रात्रीचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत विश्वनाथ ओक यांनी स्वरबद्ध केलेलं चित्ररेखा देसाई देशमुख यांचं गीत, रचना राम पिंगळीकर यांची.

विश्वनाथ ओक यांनी स्वरबद्ध केलेलं राम पिंगळीकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर चित्ररेखा देशमुख यांचा होता. भावधारा कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत दिलीप पंडित यांच्या स्वरातलं जयचंद्र गुरव यांचं गीत.

यह है विविध भारती। ढलती जाए रात,